ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: अहो ऐकलत का।
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, मी प्रकाश फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद, एक जीवन प्रवास, रोज आपल्याशी संवाद साधतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। काल आपण नरेन ठाकुरांची लागलेली भावसमाधी पाहण्यातच दंग होऊन गेला, इथपर्यंत आलो होतो। नातं तयार होतंय, हळूहळू पुढे सरकतंय, पण अजूनही मनाने जेवढं स्वीकारलं पाहिजे तेवढी स्वीकृती येत नाहीये। आणि त्याची कारणं काय, त्याच्या आधी आपण थोडंसं मागं जाऊया। ठाकुरांची काळजी आहे, नरेंद्र आपल्याजवळ राहावा, नरेंद्रची तहाने परमेश्वर केव्हा भेटावा, म्हणजे पुन्हा नरेंद्र गोंधळलेला, पुन्हा भावविमोर, पुन्हा आपल्याच विचारात घडणारा। तर या संदर्भात त्याच्या पित्याला, बाबूजींना, विश्वनाथ बाबूंना, त्यांची काळजी काय ते आज आपण पाहणार आहोत। आणि त्यानंतर पुन्हा गुरु शिष्य यांचं नातं कसं बहरतंय ते पुढच्या भागात पाहणार आहोत। पण आज पित्याची काळजी, पुत्र हितदक्ष बाप। प्रत्येक बापाला असं वाटत असतं की आपल्या मुलाने खूप मोठं व्हावं, खूप नाव कमवावं। अगदी आज सकाळी मी एक धारावाहिक पाहत होतो, माझ्या नवऱ्याची बायको। त्यामधला पिता उद्विग्न होऊन, संतप्त होऊन मुलाच्या घरी आलेला आहे आणि मुलाच्या श्रीमुखात 3, 4, 5 ठेवून तो एकच वाक्य बोलतोय,

अरे मुलगा चांगला निघाला तर बापाला आपण खूप भाग्यवान आहोत असं वाटतं, पण मुलगा त्याला शिकवलं, मोठं केलं, त्याचे सगळे लाड केले, त्याचे सगळे हट्ट पुरवले, त्याला ज्या ज्या पाहिजे त्या सुविधा दिल्या, कशासाठी? मुलगा संपन्न व्हावा, कर्तबगार व्हावा. आणि जर याच्या चुकून मुलाची कर्तबगारी, मुलाची हुशारी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याच्या इतकं दुर्दैवी बाप नाही. हा संदर्भ मी आज सकाळी पाहिला म्हणून सहज दिला. आता आपल्याला विश्वनाथ बाबूंची म्हणजे नरेनच्या आवडत्या लाडक्या बाबूजींची व्यथा जाणून घ्यायची आहे. नरेन एफएची परीक्षा पास झालेला होता आणि बाबूजी तर एक आदर्श पिता होते. मुलाच्या विकासाच्या बाबतीत सतत ते जागरूक होते, दक्ष होते. त्या दृष्टीने त्यांची मतही उदार होती, मोकळी होती. आपलं सर्वच नरेंद्रनं ऐकावं असा वेडा हट्ट त्याच्याजवळ कधीच नव्हता. पण ईश्वर या संकल्पनेवर त्यांचा भाबडा विश्वास नव्हता, तो व्यापक होता. भुवनेश्वरी मुलाच्या बाबतीत काही म्हणाल्या तर ते म्हणत, आपण कोण त्याचे संकल्प करणारे? त्यांनी अमुक करावं तमुक करावं हे आपण कोण ठरवणार? जिब्रानचं एक वाक्य आहे, त्यांना ते फार आवडे. तेच ते आपल्या पत्नीला म्हणजे नरेनच्या लाडक्या माला ऐकवत असत. पिता धनुष्य, माता प्रत्यंचा म्हणजे त्याला बांधलेली दोरी आणि आपत्य हा बाण, बस इतकंच. धनुर्धारी निराळा, त्यानंच धनुष्य ताणायचं, त्यानेच दोरी ओढायची आणि बाणाला दिशा आणि वेग द्यायचा. दिशा आणि वेग ठरवणार ना धनुष्याच्या हाती ना त्या दोरीच्या हाती. थोडक्यात बाबूजींना वाटायचं नरेन मोठा होईल, महान होईल, देखणा रुबाबदार व्यक्तिमत्वाचा होईल, सर्व उत्तम गुणाचा त्याच्या ठिकाणी समन्वय होईल आणि त्या गुणांना भाळून सत्ता आणि संपत्ती, संसार सुख, सारं वैभव त्याच्या पायाशी लोळण घेईल. अनेक ज्येष्ठांनी त्याच्याविषयी हीच आशा व्यक्त केली होती. दत्त घराणं त्रिखंडात गाजेल, जगातील सर्व सुख हात जोडून त्याच्या पुढे उभे राहतील, आमचा स्वीकार करा, आमचा स्वीकार करा. परंतु त्यांना नीट कळतच नव्हतं आपल्या मुलाचं काय, त्याच्या मनात काय. विवाहाचा प्रस्ताव ठेवला की एरवी वितंडवाद घालणारी नरेनची वाणी स्तब्ध झाली, चेहरा उतरून गेला, एक तिरस्काराची भावना त्याच्या चेहऱ्यावर उमटत असे. त्याला बाबूजींना असं वाटे की आपल्या या आयुष्याला दशरथ राजाचा शाप आहे का? दशरथांनी काय नाही केलं मुलांसाठी, पण नियतीने अशी वेळ आणली की शेवटी राम राम करत दशरथाला प्राण सोडावा लागला. पद, प्रतिष्ठा, पैसा यात कुठेही वैगुण्य नसलेल्या आजच्या आपल्या संसाराला नरेंद्रने त्यांना एकच चिंता वाटायची, हा जर गोसावी बनून गेला, संन्यासी बनून गेला आणि रामाप्रमाणे त्याच्या आयुष्यात जर वनपर्व आलं तर आपल्याला जसा नरेंद्र हवा आहे तसा तो घडणार नाही. न्यायसंगत जगण्याचा आटोकाट प्रयत्न केलाच पाहिजे. आपणही हटणार नाही, प्रयत्नाची कसूर करणार नाही आणि त्याला वेळोवेळी सतवणारे नाही. विश्वनाथ बाबू दिवसेंदिवस व्यथित होत होते. त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक अग्नी धुमसत होता. एक दिवस त्यांनी रामचंद्रला बोलवले, नोरेनचा लाडका रामदादा आता डॉक्टर झाला होता, तो त्याचं श्रेय सगळं बाबूजींनाच होतं. बोलल्यावर रामदादा हजर झाला. बाबूजींनी त्यांच्या मनातली नरेन बद्दलची व्यथा, नरेनच्या बद्दलची काळजी कुठलाही आड पडदा न ठेवता रामदादा समोर व्यक्त केली. अरे तो तुझा ऐकतो, तो तुला आदरानं दादा म्हणतो, सांगणार आहे त्याला काहीतरी, आवर्जून ते म्हणत होते. त्याच्यावर रामदादा, बाबूजी त्याचं कुठं वय झालंय अजून? ते खरंय रे, पण त्याचं भीषण भवितव्य मला काहीतरी वेगळंच सुचवतंय. आलेलं स्थळ, त्यांची आर्थिक कुवत, त्यांनी परदेश शिक्षणाचा खर्च सोसण्याची दाखवलेली तयारी, याला माझ्या लेखी किंमत नाही.
प्रश्न फक्त नरेंद्रचा आहे. एरवी पितेच्या अचल इच्छेला आज्ञा मानणारा नरेन लग्नाचं नाव काढल्याबरोबर जणू आपला राहतच नाही. त्याची ही विरक्ती मलाच काय, त्याच्या लाडक्या मातेलाही भुंग्यासारखी पोखरून काढते. हीच खरी समस्या आहे. हा पेच कसा सोडवायचा हेच मला कळत नाही. तर बाळ सांग ना त्याला, अहो पण दादा, तुम्ही त्याची अशी बौद्धिक क्षमता वाढवली आहे, चार विषयांची ओळख करून दिली आहे, चार पुस्तकं शिकवली आहे. होय बाबा, हे सर्व खरं आहे, पण आपल्या मुलाचं व्यावहारिक कल्याण झालेलं आणि त्याचं जीवन सर्व अर्थाने विकसित सुफलित झालेलं आरोग्यपूर्ण ऐश्वर्यपूर्ण व्हावं असं मला वाटतं, यात माझी काही चूक आहे का? ठीक आहे, करतो मी विचार. त्याचा एक ज्येष्ठ मित्र आहे, त्याला खूप मानतो तो. काय नाव म्हणालास? वजेंद्रनाथ सील. हो, ऐकलंय. नरेनकडून बोलण्याच्या ओघात वेळोवेळी ते आलंय. खरं सांगू का विश्वनाथ दादा, मलाही नक्की सांगता येणार नाही, पण तो अतिशय हुशार, बहुश्रुत, अत्यंत अभ्यासू मुलगा आहे. नरेनला एक वर्ष पुढे आहे, पण त्यांची पक्की मैत्री आहे. त्याच्याशी मी बोलतो, नरेनच्या मनाचा लख आरसा येतो. ठीक आहे. रामदादांनी बाबूजींना आश्वासन दिल्याप्रमाणे वजेंद्रशी संधान बांधलं, त्याला सगळ्या वस्तुतीची कल्पना दिली आणि एके दिवशी भर दुपारी नीटनेटका पोशाख केलेला वजेंद्र बाबूजींच्या समोर हजर झाला. बरोबर रामदादाही होता. विश्वनाथ बाबूंना चरण स्पर्श करून तो समोरच्या खुर्चीवर बसला, रामदादाही बसला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बाबूजींनी विचारलं, अरे तुझा परम मित्र आहे म्हणे नरेन. होय दादा, गेली 2 वर्ष आमचा अतूट स्नेह आहे, घट्ट मैत्री आहे. काय रे, तुम्ही दोघंही खूप वाचता, खूप अभ्यास करता, मग नरेनला FA सेकंड डिव्हिजन का मिळाली, फर्स्ट डिव्हिजन का नाही? दादा, याचं थोडक्यात उत्तर देता यायचं नाही, पण निक्षून सांगतो, नरेन म्हणजे विद्यार्थी जीवनाचा परमोत्कर्ष आहे. त्याची ज्ञानाची तहान फार अफाट आहे. अभ्यासाला नेमलेली पुस्तकं अभ्यासक्रम त्याच्या ज्ञानाची भूक भागवू शकणार नाही. आणखी 2 वर्षांनी BA परीक्षा आहे, ती तो आज देखील आजच्या ज्ञानावर सहज पास होऊ शकेल. कल्पना करा, परीक्षा अवघ्या 3 आठवड्यावर राहिली आहे आणि लक्षात आलं की अमुक एक विषयाचं क्रमिक पुस्तक आपण पाहिलं नाही. ते विकत घेऊन एका रात्रीत त्या संबंध पुस्तकाचा अभ्यास करून तो परीक्षेसाठी तयार होणे काही सामान्य गोष्ट नाही. नरेनच्या बाबतीत हे खूप वेळा घडलंय. तुम्हाला ऐकायचंय का दादा? मी तुम्हाला ठाऊक नसलेला नरेंद्र तुमच्या समोर उघडून दाखवतो. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, नरेनकडे आपल्याला उपलब्ध ते सर्व पाश्चात्य दार्शनिक मुळापासून वाचलेत. डेकार्टचा अहमवाद, ह्यूम आणि बेनचा नास्तिकवाद, डार्विनचा क्रमविकासवाद, स्पेन्सरचा अज्ञेयवाद त्याने मनापासून अभ्यासलेत. याशिवाय कांट, फिशे, स्पिनोझा, हेगल, शॉपेनहावर हेही त्याने प्रयत्नपूर्वक मिळून वाचलेत. हे कुठल्याही परीक्षेला नव्हते, कोणत्याही अभ्यासक्रमात नव्हते, परंतु ह्या सर्व पुस्तकावर आमच्यामध्ये अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत, वाद झालेले आहेत. ज्या वयात शब्दज्ञानापलीकडचे विषय फारसे समजत नाही, त्या वयात नरेंद्रच्या बुद्धिमत्तेने हे विषय सहजतेने आत्मसात केले, त्याच्यावर प्रभुत्व मिळवलेलं आहे. भाष होय ना, अहो एखादा विषय घेतला की तो त्यात इतका बुडून जातो, त्याचा वाचण्याचा सपाटा एवढा प्रचंड आहे की शब्दन शब्दन वाक्यन काय वाक्य काय परिच्छेदच्या परिच्छेद त्याला मुखोद्गत होऊन जातात. सर्व आशय साक्षात जणू त्याच्यापुढे नम्र म्हणून उभे राहतात. जे पुस्तक वाचायला माझ्यासारख्याला 1 किमान आठवडा लागतो, तो ते पुस्तक हा बकासुरासारखा एका रात्रीत वाचून काढतो. परत नोट्स टिपणं वगैरे काढायची गोष्टच नको. एकदा वाचलं की डोक्यात जाऊन बसलं असा हा नरेन. सोपं तर कोणी वाचेल, पण जडबन जंगाल विषयांचं त्याहून सोपे त्यातले आवडीचे विषय असतील तर किती वाचू
किती नको असं होऊन जातं. वाङ्मय त्याचा आवडता प्रकार. अख्खा शेक्सपियर, मिल्टन, बायरन, वर्ड्सवर्थ त्याने वाचून काढलेला आहे. संस्कृतातली सारी महावाक्य आणि नाटके त्याची झाली आहे. बांगला तर त्याची मातृभाषा. त्याच्यातलं सगळं साहित्य त्याने आवर्जून वाचलेलं आहे. असे किती बांगला युवक निघतील की त्यांचा एवढा अभ्यास आहे. बंकिमचंद्र, दीनबंधू ईश्वरचंद्र गुप्ता, मायकेल मधुसूदन यांचं साहित्य त्याने बारकाईने वाचलंय. एल्फिन्स्टन लिखित हिस्ट्री ऑफ इंडिया तर अभ्यासलाच, पण बी ए ला त्याने आधीच वाचलं आहे. मार्शमन हिस्ट्री ऑफ बंगालचाही त्यानं सखोल अभ्यास केलाय. गिपनचं डिक्साइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायरचं महाकाव्य चारी खंड त्याने आदाशीसारखे वाचून काढले, तेही अवघ्या 3 दिवसात. नेपोलियन आणि फ्रेंच राज्यक्रांतीपासून अख्खा एक ऐतिहासिक आवड. नेपोलियन विषयी तर त्याला भारी प्रेम, ते सुद्धा सगळं वाचून काढलंय. इतर अभ्यासाविषयी तुम्हाला सांगितलं, यात क्रमिक अभ्यासाची पुस्तकं येतात तरी कुठं. अफाट वाचन तेवढंच म्हणून आजही नरेंचं चालू आहे. पुस्तकातला किडा बनला नाही. गाण्याची लहर आली की पुस्तकांना सुट्टी, तात्विक विचारांना सुट्टी. मग हातात घेतला तंबोरा, लावला पखवाज, मग 4 तास जाओ नाही तर 6 तास जाओ. तेव्हा आता आपणच ठरवा. बर, हे झालं अभ्यासाबद्दल. नदीवर हुगळी नदीत पोहायला गेलं की तासन तास पोहण्यात घालवणार. ध्यानधारणा सुरू झाली की वेळा काळाचं भानच नाही. एखादा फिजिकल ट्रेनिंग कॅम्प मध्ये विद्यार्थी मल्ल व्हायचा नाही, तसं अभ्यासाची पुस्तकं नेमस्तपणे वाचून कोणी स्कॉलर होईल, फर्स्ट क्लास मध्ये येईल, पण तो विद्यार्थी नरेन होईल का? असंभव. युनिव्हर्सिटीच्या म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षेच्या कुठल्याही मोजपट्ट्या नरेंद्रच्या ज्ञानाची मोजमाप कशी घेऊ शकणार? आमचे प्रिन्सिपॉल एसटी एकदा म्हणाले होते, नरेंद्र इज रिअली अ जिनियस. आय हॅव ट्रॅव्हल फार अँड वाईड, बट आय हॅव नेव्हर येट कम अक्रॉस अ लँड ऑफ टॅलेंट अँड पॉसिबिलिटी इन फिलॉसॉफी स्टुडंट्स ॲट जर्मन युनिव्हर्सिटीज. ही इज बाउंड टू मेक हिज मार्क इन लाईफ. थोडक्यात, मी एवढा प्रवास केला, ठिकठिकाणी फिरलो, पण असा विद्यार्थी मला भेटला नाही की ज्याने ज्ञानाच्या अनेक जिने ओलांडलेले आहेत आणि एवढं बुद्धिमत्ता तीव्र बुद्धिमत्तेची तीव्रता मी पाहिली नाही. आणि ती बुद्धिमत्ताही कशात? तर तत्वज्ञान या शास्त्रात. हे जर्मन युनिव्हर्सिटीतल्या प्राध्यापकाने म्हणावं. आणि तो तर एक स्वतःच आदर्श होऊन बसलेला आहे. अहो, अतिशयोक्ती वाटेल पण सांगतो, हा मनात आणलं तर शंकराचार्यासारखा एक भाष्यकार होईल किंवा कालिदासासारखा नाटककार होईल, कपिल महामुनीसारखा महान दार्शनिकही होऊ शकेल, किंवा असा संगीतकार होईल की जो अद्यापपर्यंत भारतवर्षाने पाहिला नाही. अशी अफाट त्याची अमर्याद क्षमता आणि जबर झपाटा आहे. विश्वनाथ बाबूच काय, रामदादा देखील काय, हे सगळं ऐकून दिग्मूढ होऊन बसले, स्तब्ध झाले. त्यांनी पाहिलेला अनुभवलेला नरेंद्र एखाद्या हिमनगासारखा होता. त्याचा केवळ अष्टमांश भाग पाण्यावर दिसतोय आणि उरलेला 7 अष्टमांश भाग पाण्याखाली असल्यामुळे दिसत नाही. नरेंद्रचं तसंच दर्शन त्यांना आजवर झालं. वजेंद्रमुळे नरेंद्रची माहीत नसलेली बाजू त्यांना कळली, पण सर्वच कळली असंही वाटेना. कळली तरी दिसली हे सांगणं फार अवघड होतं. विश्वनाथ बाबू आवाकच झाले. अशा अवस्थेत कुठला विवाह, कुठला नरेंद्र खरा? तात्विक नरेंद्र, परमेश्वराच्या दर्शनासाठी तहानलेला नरेंद्र, का गुरु स्वीकारायचा का नाही, आणि स्वीकारला तरी त्याचं मनात स्थान केव्हा निर्माण करायचं या गोंधळात असलेला नरेंद्र? स्वतः विश्वनाथ बाबू निरुत्तर झालेले आहे. पुढं काय घडतं ते आपण पुढच्या भागात पाहू. पुन्हा आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो. खुश रहो, खुशियां बांटो.
4: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरचे कैलाश सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात. दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो तुमच्या सर्वांच्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळ्या आणि कविता यासोबत. तर आपल्याला माहित आहे की आपल्या शोचं नाव आहे हा खेळ शब्दांचा. शब्द जे आपल्याला खूप काही शिकवतात, अनुभव देतात. शब्द शब्द म्हणजे नेमके काय असते? तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव. शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव. शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले. चला तर मग व्यक्त होऊया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया. चला तर मग व्यक्त होऊया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया. मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर हा खेळ शब्दांचा जो शो आपण गेल्या 6 वर्षापासून निरंतरपणे करत आहोत, खूप सुंदर अप्रतिम असा प्रतिसाद आपल्या या शोला मिळतोय. तुम्ही सर्वजण अगदी उत्साहाने यामध्ये सहभागी होता. आणि जेव्हा तुमच्या सर्वांच्या रचना या शोसाठी पाठवल्या जातात त्यावेळी निश्चितपणे त्यातला प्रत्येक शब्द ना शब्द बोलका असतो. मी लिहिलंय की आकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, आकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत असूनही निरव शांतता. आकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत असूनही निरव शांतता. आकांत आणि एकांत यात एवढाच फरक, आकांत आणि एकांत यात एवढाच फरक. एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता. एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता. तर ही माझी एक चारोळी होती. आणि जसं की आज आपण विषयाचं कोणतंही बंधन दिलेलं नव्हतं, प्रत्येकाला असं वाटतं की एखादी सुंदर रचना आपण लिहितो, चारोळी लिहितो, कविता लिहितो आणि ती कविता आणि चारोळी जी आहे ती FM वर आली पाहिजे. आणि विषयाचं बंधन असल्यामुळं, त्या विषयावर आपल्याला लिहावं लागत असल्यामुळं आपल्या आवडीची जी रचना आहे ती आपण पाठवू शकत नाही. आणि या गोष्टीला वाव मिळण्यासाठी, या गोष्टीला संधी मिळण्यासाठी आपण जे आहे ते मधून अजून विषयाचं बंधन देत नाही, जेणेकरून आपल्याला आपल्या आवडीची रचना जी आहे ती आपल्या FM-वरील हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोच्या माध्यमातून आपल्याला ऐकता येईल. तर मित्रांनो, खूप सुंदर रचना आजच्या सुद्धा शोसाठी आलेल्या आहेत. मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय, मी लिहिलंय की संवादाचे अर्थ हरवले, हल्ली तुला फक्त बघणं होत. संवादाचे अर्थ हरवले, हल्ली तुला फक्त बघणं होत. शब्द अबोल असतात, नी शब्द अबोल असतात, नी आठवणीतच जगणं होतं, आठवणीतच जगणं होतं. मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी. माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी, म्हणून मी हल्ली शांत असतो. म्हणून मी हल्ली शांत असतो, काढत नाही कुठलीच उनीदुनी, काढत नाही कुठलीच उनीदुनी, कारण माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी. कारण माझं मन विस्कटल्यावर मला सावरायला नसतं कोणी. असंच होतं ना की बऱ्याच वेळा आपण बोलायला जातो आणि गुंते वाढतात, आपल्या बोलण्याचे गैरार्थ काढले जातात, विषयांतर होतं, वादविवाद होतात आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या किचकट बनून जातात. म्हणून जेव्हा मन विस्कटतं आणि सावरायला कोणी नसतं, कोणी मन जाणून घेत नाही, त्या परिस्थितीमध्ये शांत राहणं हा एक उत्तम पर्याय असतो, कोणतीही उनीदुनी न काढता. नाही का? कारण आपण उनीदुनी काढत बसलो तर शब्दाला शब्द वाढत जातो. आणि आणखी एक गोष्ट की आपल्याला माहीत आहे की आपण सुखी आहे म्हटलं की गुंते जास्त वाढतात, नाही का? परंतु जर एखादी व्यक्ती दुःखी आहे असं म्हणत असेल आणि तो जर सारखं दुःख उगाळत बसेल तर लोक म्हणतात की ह्याला आधीच दुःख आहे आणि त्यामुळं आपण जास्त दुःख द्यायला नको. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की आपण दुःखी आहे हे दाखवण्यातच इथे जास्त फायदा आहे. आपण दुःखी आहे हे दाखवण्यातच इथे जास्त फायदा आहे. कारण आनंदी व्यक्तीसाठी या जगाचा, कारण आनंदी व्यक्तीसाठी या जगाचा वेगळा कडक कायदा आहे. कारण आनंदी व्यक्तीसाठी या जगाचा वेगळा कडक कायदा आहे. कारण आपण जेव्हा आनंदी आहे असं समोरच्याला वाटतं तेव्हा काही काही त्या आनंदावर जळणारे सुद्धा लोक असतात, त्यांना ते बघवत नाही की हा एवढा खुश कसा, ही एवढी खुश कशी. त्यामुळं आपण आनंद व्यक्त करत असताना कोणापाशी करायचा, कुठे करायचा, कोणत्या वेळेला करायचा हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, नाही का? माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की तुझ्याशी बोलायचं असतं मनातलं अगदी मन भरून. तुझ्याशी बोलायचं असतं मनातलं अगदी मन भरून, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर विसरते देहभान, मी रात्र जाते सरून. पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर विसरते देहभान, मी रात्र जाते सरून, मी रात्र जाते सरून. तर या माझ्या काही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या ज्या की आपल्याला खूप सुंदर सुंदर चारोळ्या आलेल्या आहेत, तर त्या सुंदर सुंदर आपण चारोळ्यांकडे वळणार आहोत. आपल्याला माहित आहे श्रोते हो की आपला हा खेळ शब्दांचा हा जो शो असतो त्या शोची पोस्ट आपण करतो वेगवेगळ्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि ब्रॉडकास्टला. तर आपल्याला एक विनंती आहे की आपण शोची पोस्ट पूर्ण वाचून रचना पाठवावी. बऱ्याच वेळा जे आहे ते मान्यवर चारोळींचा उपक्रम असताना आठवळींची रचना पाठवतात, त्याखाली नाव आणि गाव स्वतंत्रपणे पाठवत नाहीत. बरेच मान्यवर हे आपल्या रचनेसोबत आपला स्वतःचा मोबाईल नंबर पाठवतात, कारण आपण ज्या मोबाईलवरून रचना पाठवत असतात तो आपला नंबर असल्यामुळं तो नंबर ॲटोमॅटिक येतो. त्यामुळं आपण नाव आणि गाव स्वतंत्र जरूर पाठवावं आणि जे शोमध्ये नियम दिलेले आहेत आपण त्याचे पालन करून जर आपण रचना पाठवली तर ती रचना आपली शोमध्ये घेण्यास मदत होईल. आजच्या शोमधल्या आपण पहिल्या रचनेकडे वळणार आहोत.
5: चुप क्यों हो गए?

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जैसा अन्न वैसा मन, तो तामसिक भोजन का पर्यावरण पे तो असर हो रहा है, लेकिन तामसिक भोजन का हमारे मन पर क्या असर हो रहा है? अगर उस भोजन में नफरत की, क्रोध की, दर्द की ऊर्जा है, तो हमारी मन की स्थिति भी वही हो जाएगी उसको ग्रहण करने के बाद। तो अगर आज हम सिर्फ दो प्रतिज्ञा ले, एक हमारा अन्न सात्विक हो और दूसरा हम सिर्फ आज एक संस्कार का त्याग करें, वो है क्रोध, तो सही मायने में हमने आज इस यज्ञ में आहुति डालकर विश्व में शांति लाने की सेवा की, वो सच्ची सेवा है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: आणि आजच्या शो मधली जी पहिली रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे ऋतुकाव्य या नावाने, ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर येथून। ऋतुकाव्य या नावाने ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर येथून लिहिलंय की या मनाला त्या मनाची अबोली भाषा कळते का, या मनाला त्या मनाची अबोली भाषा कळते का? कळतच असेल तर मग, कळतच असेल तर मग शब्दात मन रुळते का, शब्दात मन रुळते का? तर ही मॅडमची सुंदर अशी चारोळी होती की या मनाला त्या मनाची अबोली भाषा कळते का, आणि जर कळत असेल तर शब्दात मन रुळत का? तर अबोल भाषा आणि त्या अबोल शब्दांमध्ये मन खरंच रुळत का, असा प्रश्न विचारणारी मॅडमची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये वेदिका गोसावी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की गोठलेला काळ आणि पाण्याला आलेली भरती, गोठलेला काळ आणि पाण्याला आलेली भरती, त्यालाही मान्य झाले नाहीत त्या मायलेकराचे हाल। गोठलेला काळ आणि पाण्याला आली भरती, त्यालाही मान्य झाले नाहीत त्या मायलेकराचे हाल। तिची आणि माझीही इतकीच पावली दिठी, तिची आणि माझीही इतकीच पावली दिठी, विरघळली नाही शेवटपर्यंत ती फक्त आईची मिठी, विरघळली नाही शेवटपर्यंत ती फक्त आईची मिठी, ती फक्त आईची मिठी। तर आपल्याला माहित आहे की नुकताच एक प्रसंग घडला, अत्यंत दुर्दैवी असा अपघाती प्रसंग घडला, आणि त्याच्यामध्ये माय आणि लेकरा हे जे आहेत ते मयत झाले, अनेक लोक मयत झाले, आणि त्या अनुषंगानं मॅडमनी अतिशय गहिऱ्या अशा संवेदना व्यक्त करणारी मॅडमची ही चारोळी होती। श्रोते हो, पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया। सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिले, सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहित आहेत परभणी येथून, आणि सरांनी त्यांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय की तुझ्या माझ्या तुझ्या हास्यात माझं सुख, तुझ्या हास्यात माझं सुख, तुझ्या अश्रुत माझी वेदना, तुझ्या हास्यात माझं सुख, तुझ्या अश्रुत माझी वेदना, तुझ्या स्वप्नात माझी आशा, तुझ्या शब्दात माझी प्रार्थना, प्रेम विश्वास काळजी आणि आयुष्यभराची साथ, प्रेम विश्वास काळजी आणि आयुष्यभराची साथ, तूच माझं जग, तूच माझ्या हृदयाची प्रत्येक भावना, तूच माझं जग, तूच माझ्या हृदयाची प्रत्येक भावना। वाह, खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी सरांची ही रचना होती की तुझ्या हास्यात माझं सुख आहे, तुझ्या अश्रुत माझी वेदना आहे, तुझ्या स्वप्नात माझी आशा आहे आणि शब्दात प्रार्थना आहे, प्रेम विश्वास काळजी आणि आयुष्यभराची साथ, यासोबतच तू फक्त तू माझं सारं जग। खूप अप्रतिम सुंदर त्यागाचं समर्पण करणारी सरांची ही चारोळी होती। पुढच्या रचनेमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिले, सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून की प्रत्येकाला असतो आपापला अहं, प्रत्येकाला असतो आपापला अहं, करता करविता असतो त्याला सोहम, करता करविता असतो आतला सोहम, प्रत्येकाला असतो आपला अहं, करता करविता असतो आतला सोहम, मी करतो का तो करून घेतो जीवनाचे हे मर्म, मी करतो का तो करून घेतो जीवनाचे हे मर्म, हे कळल्यावर मी त्याच्यात विलीन होतो,
3: जाणून खरा धर्म हे कळल्यावर मी त्याच्यात विलीन होतो. जाणून खरा धर्म, जाणून खरा धर्म. जय कृष्ण. वाह. आणि खरंच की प्रत्येकाला स्वतःचा अहंकार आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये करता करवता तो आतला सोहम आहे. आणि मी करतो का तो करून घेतो हे आणखीही पडलेलं कोड आहे. प्रत्यक्षामध्ये जर आपण विचार केला तर आपण काहीच करत नसतो, कुठलीच गोष्ट आपल्या हातामध्ये नसतं. कारण आपल्या हातात एकच गोष्ट असते, ती गोष्ट म्हणजे आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं. कारण जेव्हा तो सर्व करता करविता आहे, तो सर्व करून घेणारा आहे, तर आपण कोण आहोत, नाही का? आणि हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपण त्याच्यात विलीन होऊन जातो की हाच खरा धर्म आहे. धर्म म्हणजे तरी काय? तर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमधलं चांगुलपणा पाहणं, चांगल्या गोष्टी करणं म्हणजेच तर धर्म आहे, नाही का? कारण आपण म्हणतो की एखाद्याला आपण मदत करणं हा धर्म आहे, आपण म्हणतो की एखाद्याची सेवा करणं हा धर्म आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तो करता करविता आपल्याकडून करून घेत असतो. खूप अप्रतिम सुंदर ही रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले. ज्योतिबा पाटील सर लिहित आहेत किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून की तेजोमय रूप तुझे भास्करा सृष्टीला नवचैतन्य फुलविते. तेजोमय रूप तुझे भास्करा सृष्टीला नवचैतन्य फुलविते. निस्वार्थी कर्माची शिकवण देत, निस्वार्थी कर्माची शिकवण देत. जीवनाला नवी दिशा दाखविते, जीवनाला नवी दिशा दाखविते. तर भास्कर जो सृष्टीला नवचैतन्य देतो, सृष्टीला फुलवतो. आणि भास्कराचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते सरांनी शब्दबद्ध केलेलं आहे की निस्वार्थ कर्माची शिकवण देत, जीवनाला नवी दिशा दाखवणारा असा तो भास्कर. खूप अप्रतिम सुंदर, सकारात्मक, प्रेरणादायी अशी सरांची रचना होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की सरला ग्रीष्म सरला ज्येष्ठ जन करीती पाणी पाणी. सरला ग्रीष्म सरला ज्येष्ठ जन करीती पाणी पाणी. का रुसलास वरुण राजा, का रुसलास वरुण राजा. अवनी करीते तुला विनवणी, अवनी करीते तुला विनवणी. वाह. तर अवनीची विनवणी त्या पावसाला, कारण ग्रीष्म सरलाय, ज्येष्ठ सरलाय आणि वरुण राजा रुसलाय. आपल्याला माहित आहे की पाऊस लांबलाय, पेरण्या लांबल्यात प्राणी पशु पक्षी मानव या सर्वांना आतुरता असते, ती म्हणजे त्या पावसाची. आणि जोपर्यंत वरुण राजा बरसत नाही तोपर्यंत यातल्या म्हणजे मानव प्राणी पशु पक्षी निसर्ग यांच्या कोणाच्याच चेहऱ्यावर हसू फुलत नाही, कारण त्या सर्वांना गरज असते ती वरुण राजाची. त्या अनुषंगाने मॅडमनी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये मधु मुरुमकर उर्फ साहिल सरांनी डोंबिवली ठाणे कल्याण तालुका ठाणे जिल्हा येथून लिहिले. मधु मुरुमकर उर्फ साहिल सर लिहित आहेत तालुका कल्याण जिल्हा ठाणे डोंबिवली येथून. सरांनी लिहिलंय की किनाऱ्यावर येऊन सागरी लाटांना जळताना मी पाहिले आहे. क्या बात आहे. किनाऱ्यावर येऊन सागरी लाटांना जळताना मी पाहिले आहे. किनारा कधी गाठायचाच नाही, किनारा कधी गाठायचाच नाही. तेव्हाच मी पक्के ठरविले आहे, तेव्हाच मी पक्के ठरविले आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरं आहे की किनाऱ्यावर येऊन सागरी लाटांना मी जळताना पाहिलंय. आपल्याला माहित आहे की लाट ही आतुरतेनं त्या किनाऱ्याला भेटायला येते, त्या किनाऱ्यापर्यंत येईपर्यंत भेटीचा तिचा प्रवास हा सोपा नसतो, तो खडतर असतो, तो काट्याकुट्यांचा असतो, तो दगडधोंड्यांचा असतो, अडथळ्यांचा असतो. आणि त्या ज्या आतुरतेने ती किनाऱ्यापर्यंत येते की किनारा कसा आहे बघायचा आहे, किनाऱ्याला भेटायचा आहे, किनाऱ्याला कडकडून मिठी मारायची आहे. आणि जेव्हा ती लाट किनाऱ्यापर्यंत येते, किनाऱ्याला धडकते, किनाऱ्याला भेटते, परंतु ती भेट ही क्षणभंगूर असते. आणि जेव्हा लाट किनाऱ्याला थडकून परत जात असते तेव्हा त्या लाटेला होणार विरहाचं दुःख, त्या लाटेचं जळणं, त्या सागरी लाटांचं जळणं सरांनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलंय. म्हणून सरांनी लिहिलंय की किनाराच गाठायचा नाही असं मी पक्क ठरवलंय, कारण किनारा गाठेपर्यंतची ओढ, किनारा गाठेपर्यंतची आतुरता आणि किनारा गाठल्यानंतर पुन्हा नंतरचा विरह हा खूप जीवघेणा असतो, नाही का? तर अतिशय गहिरे असे भाव सरांच्या या अप्रतिम सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या काही सुंदर अशा रचनांचा आस्वाद घेणार आहोत. त्यातल्या पुढच्या चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिले. शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून मनमंदिरात या शीर्षकाखाली की माझ्या मनमंदिरात असे तू राहतोस माझ्या रोमारोमात. वा, माझ्या मनमंदिरात असे तू राहतोस माझ्या रोमारोमात, तुझेच नाव असते सदोदित, तुझेच नाव असते सदोदित माझ्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात, माझ्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात. क्या बात आहे, तर तू माझ्या मनमंदिरातला आहेस, तू माझ्या रोमारोमातला आहेस आणि सतत तुझंच नाव हे माझ्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात आहे. श्वास आणि खरंच ही अप्रतिम सुंदर असे त्यागाचे भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर चारोळ्यांचा आस्वाद घेऊया आणि त्या सुंदर अशा चारोळ्यांच्या श्रृंखलेमधल्या पुढच्या चारोळीमध्ये रंजना भाईसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय। रंजना भाईसारे मॅडम लिहितायत नागपूर येथून। सूर्य किरणे बिखरली चौफेर पुलकित झाली सृष्टी। सूर्य किरणे बिखरली चौफेर पुलकित झाली सृष्टी। पक्ष्यांची किलबिल जागवी योग व्यायाम ठेवावी सम्यक दृष्टी। पक्ष्यांची किलबिल जागवी योग्य व्यायाम ठेवावी सम्यक दृष्टी। सम्यक दृष्टी तर सूर्यकिरणांसोबत जी आहे ती पुलकित झालेली सृष्टी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत योग व्यायाम

वर आपण पाहिलं असेल की रान फुलं हे डोलतात. जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो तेव्हा आपण त्यांच्यापासून एक गोष्ट शिकली पाहिजे जी सरांनी शब्दबद्ध केलेली आहे की हारू नको, लढत राहा. कारण परिस्थिती विपरीत असताना जे जगणं असतं तेच जगणं असतं. अनुकूल परिस्थितीत तर कोणीही राहू शकतं, अनुकूल परिस्थिती असेल तर कोणीही यश मिळवू शकतं. खरा लढा असतो, खरा स्वतःशी संघर्ष असतो, तो असतो प्रतिकूल परिस्थितीतला. जेव्हा कोणतीच गोष्ट आपल्या अनुकूल नसते आणि तरीही आपण जिद्दीनं जेव्हा एखादी गोष्ट साध्य करतो तर त्याचा त्या गोष्टीची सिद्धी झाल्यानंतरचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. त्यामुळं हारू नको, लढत राहा असा सुंदर प्रेरणादायी संदेश सरांच्या चारोळीमध्ये होता. विश्वास शीर्षकाखालील पुढच्या चारोळीमध्ये मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम लिहितात अंबरनाथ येथून. मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ येथून लिहिलंय विश्वास शीर्षकाखाली की ज्ञान धनापेक्षा मौल्यवान काय. ज्ञान धनापेक्षा मौल्यवान काय, काय ते जे सांभाळावे जीवापरी, काय ते जे सांभाळावे जीवापरी. विश्वासाहून दुजे नसे काहीच, काहीच नुरे विश्वास तुटे तरी. विश्वासाहून दुजे नसे काहीच, काहीच नुरे विश्वास तुटे जरी, विश्वास तुटे जरी. आणि खरंय की ज्ञान आणि धनापेक्षा मौल्यवान जे जीवापाड सांभाळलं पाहिजे ते म्हणजे विश्वास. कारण आपण कल्पना करून अशी पाहिली पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी कोणावर विश्वास टाकतो त्यावेळी आपल्या मनामध्ये काय भावना असते. भावना अशी असते की ती समोरची व्यक्ती आपला कधीच विश्वासघात करणार नाही, ती समोरची व्यक्ती कधीच आपल्याला धोका देणार नाही, ती समोरची व्यक्ती कधीच आपली फसवणूक करणार नाही, आणि ती समोरची व्यक्ती ज्याच्यापासून आपलं कधीच नुकसान होणार नाही. तो आपलं भलं करेल, तो आपलं चांगलं करेल, तो आपल्या हिताचंच सगळं पाहिल, विचार करेल, त्या शुद्ध भावनेनेच आपण इतरांवर विश्वास टाकत असतो. तीच भावना जेव्हा कोणी आपल्यावर विश्वास टाकतो तेव्हा त्याच्या सुद्धा मनात तीच भावना असते जी आपल्या मनात असते. त्यामुळे कधीच कोणाचा विश्वास करू नका. आणि एखादी गोष्ट केल्याने त्या व्यक्तीचं नुकसान होतंय आणि आपल्याला फायदा होतोय, आर्थिक लाभ होतोय, आपली काही कामं जरी होत आहेत असं जरी आपल्याला वाटलं तरी त्या व्यक्तीचा विश्वास तोडून त्याचं नुकसान करून स्वतःचा फायदा कधी करून घेऊ नका. कारण तो क्षणिक फायदा असणार. कारण सर्वात सर्वश्रेष्ठ आहे ते कर्म. जे आपण द्याल ते रिटर्न येईल. चांगलं दिलं तर चांगलं रिटर्न येईल, जर वाईट दिलं तर वाईट रिटर्न येईल. द्यायचं काय याच्यावर आपल्याला परत काय येणार हे अवलंबून असतं. म्हणून जसं की या रचनेमध्ये आहे की विश्वासाहून तुझे नसे काही, काहीच नुरे विश्वास तुटे तरी. विश्वास एकदा टाकला तर ज्याच्यावर टाकलाय त्याची जास्त जबाबदारी आहे की तो तुटू न देणार. टाकणारा हा ब्लाइंडली अंधपणाने टाकत असतो कारण ज्याच्यावर टाकला जातो ती सगळी माणसं आपली असतात. परंतु पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी, अनेक प्रकारच्या स्वार्थांसाठी आपण सहज विश्वासघात करून जातो. काल बोललेली गोष्ट मी बोललोच नाही म्हणतो. त्यामुळं समोरच्या व्यक्तीला जे दुःख होतं ते दुःख ना तो कोणाला बोलू शकतो ना सांगू शकतो. म्हणून आपण इतरांवर ज्या शुद्ध भावनेने विश्वास टाकतो तीच भावना आपल्यावर विश्वास टाकणाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ठेवली पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया. शामराव धोंडीबा भंडारे सरांनी हनुमान हिप्परगा तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून लिहिलंय. शामराव धोंडीबा भंडारे सर लिहितायत हनुमान हिप्परगा तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून की तू दिलेल्या वचनास सके मी वेळोवेळी पाळतो. तू दिलेल्या वचनाच सके मी वेळोवेळी पाळतो. तुझ्यासाठी जगताना, तुझ्यासाठी जगताना इच्छा माझी जाळतो. तुझ्यासाठी जगताना इच्छा माझी जाळतो. खूप गहिर आहे असं शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये आहे की तू एक वचन देऊन गेली, तू दिलेलं प्रत्येक वचन मी पाळतो. भले त्या वचनाच्या अनुषंगानं वागणं

माझ्यावर बंधनकारक नसलं तरी, केवळ तुझ्या वचनासाठी माझी इच्छा असो किंवा नसो, मी ते वचन पाळते आणि ते वचन पाळता पाळता तुझ्यासाठी जगताना माझ्या प्रत्येक इच्छा मी जाळते. असंच होतं ना प्रेमात, कारण जेव्हा वचना दिल्या घेतल्या जातात त्यावेळी त्या ती जी वचनं असतात ती दोघांनी पाळणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण एखाद्याला एखादी गोष्ट मागू, एखाद्याला एखादा शब्द मागू, तर तो मागत असताना ह्या गोष्टीचा विचार करा की आपल्या या बोलण्यानं, या मागण्यानं, या डिमांडनं त्या समोरच्या व्यक्तीच्या इच्छा तर मारल्या जाणार नाहीत ना. ही गोष्ट त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध तर त्याला करावी लागणार नाही ना. भलेही तो प्रेमापोटी साऱ्या काही गोष्टी करेल, पण त्या समोरच्याच्या इच्छेचं काय? स्वतःच्या इच्छा जाळून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. पण खरंच एखाद्याने स्वतःच्या इच्छा मारून तो आपल्यासाठी जगला, त्यानं आपल्यासाठी केलं, तो आपल्या सुखदुःखामध्ये होता, त्यानं आपल्यावर भरभरून असं प्रेम केलं आणि तो व्यक्ती आपल्यासाठी खरंच अनमोल आहे ही भावना तरी ज्याच्या ज्याच्यासाठी आपण इच्छा जाळतोय त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे का? त्याने तसे बोलून दाखवलेले आहे का? वेळोवेळी व्यक्त होतोय का? किंवा त्याच्या अबोल्यातून तरी तसं जाणवतंय का? याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. कारण प्रत्येक वेळी स्वतःच्या इच्छा मारून इतरांसाठी जगणंसुद्धा गैर असतं ना. स्वतःचं मन मारून स्वतःच्या इच्छा जाळून जेव्हा आपण कोणासाठी काही करतो आणि समोरून कदर होते तेव्हा त्या जळालेल्या इच्छांना सुद्धा गंध पसरतो. ठीक आहे चला मी माझ्या मनाविरुद्ध वागलो, ठीक आहे चला मी माझ्या इच्छेविरुद्ध वागलो, पण ज्याच्यासाठी केलंय त्याला त्याची कदर आहे, तो त्याला अप्रिशिएट करतोय, ही भावना मनाला सुखावून जाते. त्यामुळे जसं की सरांनी म्हटलंय की तू दिलेल्या वचनाचं सखे मी वेळोवेळी पाळतो, तुझ्यासाठी जगताना इच्छा माझी जाळतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये निलेश वासुदेव गणगे सरांनी नीलकवी या नावाने लिहिलंय. निलेश वासुदेव गणगे सर लिहित आहेत नीलकवी या नावाने. सरांनी लिहिलंय की तुझे हास्य माझ्यासाठी अनमोल आहे, म्हणून तर हे जग गोल आहे. खूप सुंदर असे भाव या दोनवळीमध्ये होते की तुझे हास्य माझ्यासाठी अनमोल आहे, म्हणून तर हे जग गोल आहे, रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारी. क्या बात आहे, रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारी. हीच तर रीत आपल्या मैत्रीची आहे, तुझे हास्य माझ्यासाठी अनमोल आहे, म्हणून तर हे जग गोल आहे, रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारी. हीच तर रीत आपल्या मैत्रीची आहे, हीच तर रीत आपल्या मैत्रीची आहे. कोणाचं तरी हास्य अनमोल असणं किती सुंदर असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये आहेत ना. की तुझं हास्य माझ्यासाठी अनमोल आहे, तो हसत राहायला पाहिजे बस. कारण तुझं हसणं यात मला सुख आहे, तुझं हसणं यात मला आनंद आहे. आणि सरांनी म्हटले की म्हणून तर जग गोल आहे आणि रुसून फुगून पुन्हा यावे हास्याच्या द्वारे. रुसवे फुगवे तर कोणत्याही नात्यामध्ये असतात, परंतु आपण परत एकदा आपले जे हास्य आहे तिथे आलं पाहिजे, त्या हास्याच्या द्वारे आलं पाहिजे. दुःख तर सगळ्यालाच आहे, प्रत्येकाची दुःख वेगळी आहे, परंतु आयुष्य हे दुःखांना उघडण्यासाठी नाही, आयुष्य हे कुढत बसण्यासाठी नाही, आयुष्य हे भूतकाळातल्या दुःखांना उगाळून भविष्यकाळ खराब करण्यासाठी नाही, ना की आयुष्य वर्तमान काळ खराब करण्यासाठी आहे. आयुष्य हे क्षणांचा आनंद घेण्यासाठी आहे, आयुष्य हे हसत हसत जगण्यासाठी आहे, नाही का? आणि हास्याचं महत्व सांगणारी सरांची अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून. संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय, भेसळ पोहोचली शिगेला खात्रीचे विषही मिळेना. क्या बात आहे, भेसळ पोहोचली शिगेला खात्रीचे विषही मिळेना, मुंडे झाले कर्दन काळ
प्रस्थापितांना शिवसेना मुंडे झाले गर्दन काय प्रस्थापितांना शिवसेना। तर जसं की आपल्याला माहित आहे की अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्याची जी प्रभावीपणे अंमलबजावणी चालू आहे त्या अनुषंगाने सरांनी लिहिलंय आणि सरांच्या ज्या पहिल्या दोन ओळ्या आहेत या चारोळीतल्या की सरांनी या विषयाला हात घालताना एक पहिल्या दोन ओळीमध्ये त्यांची जी मांडणी आहे शब्दांची ती खूप अप्रतिम आहे की आपण रागारागामध्ये म्हणतो की या हे आयुष्यापेक्षा विष पिलेलं बरं किंवा एखादी नकारात्मक गोष्ट आपण बोलतो किंवा एखादी गोष्ट असते उदाहरणार्थ शेतामध्ये काही तण फवारणं करायची असते आपल्याला तणनाशक वगैरे मारायचं असतं म्हणजे जे विष असतं तर त्या विषामध्ये सुद्धा भेसळ आहे असं सरांना म्हणायचं आहे की खात्रीचं विष सुद्धा मिळणार म्हणजे चांगल्या गोष्टी तर खात्रीच्या मिळतील याची खात्री तर नाहीच नाही अगदी विष सुद्धा खात्रीचं मिळेल। खूप अप्रतिम सुंदर एक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी सरांची ही सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ आरती गजानन मैत्री मॅडम लिहित आहेत करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून। सौ आरती गजानन मैत्री मॅडम यांनी करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की कर्तव्याला चुकू नये वाईट कुणाला बोलू नये। वा कर्तव्याला चुकू नये वाईट कोणाला बोलू नये चांगले ऐकावे करावे ध्यान चांगले ऐकावे करावे ध्यान जपावी मानसे पैसे नवे जपावे मानसे पैसे नये जपावी मानसे पैसे नये। तर मॅडमची ही सुंदर अशी रचना होती की कर्तव्याला चुकू नका वाईट कुणाला बोलू नका चांगले ऐका ध्यान करा मानसे जपा पैशाला जपू नका असं मॅडमना या चारोळीमध्ये म्हणायचं आहे की पैशापेक्षा माणसं ही जपणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पैसा उपयोगी येत नाही तर जपलेली माणसं उपयोगाला येतात। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीपाशी लाखो करोडो लोक आहेत त्या व्यक्तीला काही संकट आलं अडचण आली काही मेडिकल इमर्जन्सी आली त्याला दवाखान्यात नेण्यासाठीच जर कोणी नसेल त्यांनी कॉल केल्यानंतर समोरून येणाऱ्या व्यक्तीला येण्यास वेळ लागणार असेल तर काय फायदा। जर त्या व्यक्तीने काही अशी माणसं जपलेली असतील आणि त्यांना एक कॉल केल्यानंतर 5 मिनिटांमध्ये ते तिथं पोहोचतील त्यावेळी पैसा महत्वाचा नसतो। तुमच्याकडे पैसा किती आहे ऐश्वर किती आहे याला महत्व नाही तुमच्याकडे माणसं किती आहेत याला महत्व आहे। त्या अनुषंगाने मॅडमनी म्हटलंय की कर्तव्याला चुकू नका वाईट कुणाला बोलू नका आणि माणसं जपा पैशाकडे विचार करू नका। सुंदर असे भाव होते। पुढच्या आपण चारोळीकडे वळूया ज्यामध्ये स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज जिल्हा सोलापूर येथून। स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय आणि मॅडमच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की आई मायेचा सागर बाबा उन्हात सावली। क्या बात आहे आई मायेचा सागर बाबा उन्हात सावली देती आधार लेकरा सदा पावलो पावली देती आधार लेकरा सदा पावलो पावली। तर आई मायेचा सागर आणि बाबा उन्हात सावली आई आणि बाबा यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी जे दोघेही लेकरांना आधार देतात पावलो पावली देतात मुलं चुकली तरी ती चुका पोटात घालतात त्यांना मार्गदर्शन करतात वेळोवेळी त्यांच्यासोबत खंबीर साथ देतात उभे राहतात स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून ते मुलांसाठी जगतात। काळ बदलतोय पिढी बदलते आणि त्यासोबतच मुलांची मानसिकता सुद्धा बदलते। खरंच ही आई बाबांचं बोलणं आपल्याला एवढं नकोसं वाटावं ही परिस्थिती निर्माण होते। मुलांना हल्लीच्या थोडंही आईबाबांनी रागावलेलं चालत नाही अगदी चांगल्या गोष्टी सांगितलेल्या सुद्धा त्यांना आवडत नाही। जी पिढी आहे तरुण पिढी आहे त्या सर्वांना लहान मुलांना मी या शोच्या निमित्ताने विनंती करतो की आयुष्यामध्ये तुम्ही चुकताय त्यावेळी आई बाबा जर तुम्हाला बोलले तरच तुम्ही भविष्यामध्ये काहीतरी बनू शकता। जर तुम्हाला तुमची चूकच कुणी दाखवू नये आणि कायम तुम्हीच बरोबर आहे असं जर वाटत राहिलं तर शरीराला मनाला तशा प्रकारची सवय पडते आणि आपण एका नकारात्मक दिशेचा प्रवास करतो। आपल्याला कोणाचं बोलणं सहन न होणं आपल्याला आपली चूक कोणी दाखवू नये असं वाटणं हे एक नकारात्मक मानसिकतेचं लक्षण आहे।
आणि अशा व्यक्तींना भविष्य काळामध्ये यश मिळणं हे खूप अवघड होऊन जातं. म्हणून स्वतःची चूक मान्य करायला शिका, स्वतःमध्ये सुधारणा करायला शिका, स्वतःमध्ये जे आहे ते दररोजच्या दररोज प्रगती करायला शिका, आईबाबांचं ऐका. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारव्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोटेशा.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: किसी का एक लाइन ना, इवन अगर कल बीत गया, इट डजेंट मैटर, आज भी तो कोई ना कोई कुछ लाइन बोलेगा, आज भी तो लाइन्स आएंगी, आज भी तो बातें आएंगी। तो जब ऐसी कोई बात होती है, इवन अगर हमें उस टाइम याद नहीं रहता, हम उस पे रिफ्लेक्ट करके नेक्स्ट टाइम के लिए चेंज करते हैं अपने आप को।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांकडे वळणार आहोत। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की शब्दांपेक्षा भाव असतात बोलके, शब्दांपेक्षा भाव असतात बोलके, पण ते समजले तरच मन होते हलके, शब्दांपेक्षा भाव असतात बोलके, पण ते समजले तरच मन होते हलके। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, नि मनाच्या कोपऱ्यात हळवा कप्पा जपलेला, इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, नि मनाच्या कोपऱ्यात हळवा कप्पा जपलेला। असंच असतं नाही का? प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळवा कोपरा असतो, तो अगदी खास असतो, जिथं जाऊन आपण आतल्या आत व्यक्त सुद्धा होत असतो। आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळतोय, जे आपल्याला पाठवलेली आहे जयसेन कोथरे सरांनी संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून। जयसेन कोथरे सर लिहितायत, मुक्काम संगम तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथून, विस्कटलेले आयुष्य या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की आशावादी जीवन हे उद्या संपून जाईल, चार दिवस आठवून सगळे आपल्या दुनियेत रंगून जाईल। आशावादी जीवन हे उद्या संपून जाईल, चार दिवस आठवून सगळे आपल्या दुनियेत रंगून जाईल, लोकांप्रमाणे तू पण मला असंच विचारशील का? लोकांप्रमाणे तू पण मला असंच विसरशील का? विस्कटलेल्या या आयुष्याला पुन्हा आधार तू देशील का? विस्कटलेल्या या आयुष्याला पुन्हा आधार तू देशील का? वा, तर आशावादी जीवन हे उद्या संपून जाईल, चार दिवस आठवून सगळे आपल्या दुनियेत रंगून जाईल। आणि सरांनी शेवटच्या दोन ओळी मध्ये असं लिहिलंय की लोकांप्रमाणे तू पण मला असंच विसरशील का? लोकांप्रमाणे तू पण मला असंच विसरशील का? विस्कटलेल्या या आयुष्याला पुन्हा आधार तू देशील का? पुन्हा आधार तू देशील का? तर विस्कटलेलं आयुष्य आणि आशावादी जीवन जे संपून जाईल, दुःख येतील, संकट येतील, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तू विसरणार तर नाही ना, आणि तू पुन्हा आधार देशील का? असे अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया। सौ आशा सुभाष गेडाम मॅडम लिहित आहेत वणी जिल्हा यवतमाळ इथून। सौ आशा सुभाष गेडाम मॅडम यांनी वणी जिल्हा यवतमाळ इथून लिहिले अस्ताचल या शीर्षकाखाली। अस्ताचल या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की नभोमंडपी काय विखुरला ताम्रकेशरी मोहकशेला, नभोमंडपी काय विखुरला ताम्रकेशरी मोहकशेला, मावळतीचा साज लेवणी रवी अस्तास चालला, मावळतीचा साज लेवणी रवी अस्तास चालला, रवी अस्तास चालला। वा, तर नभो मंडपी काय विखुरला ताम्र केशरी मोहक शेला, खूप अप्रतिम अशी उपमा या रचनेमध्ये मॅडमनी दिलेली होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये भारत कुमार पोटनाके सरांनी माथार्जुन तालुका झरी जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय। भारत कुमार पोटनाके सर लिहित आहेत मुक्काम पोस्ट माथार्जुन तालुका झरी जिल्हा यवतमाळ येथून। सरांनी लिहिलंय की प्रत्येकाच्या जीवनामध्ये दडलेली एक कथा असते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दडलेली एक कथा असते, हसणारं सुख असतं मात्र, हसणारं सुख असतं मात्र रडणारी एक व्यथा असते, हसणारं सुख असतं मात्र रडणारी एक व्यथा असते। आणि अगदी खरंय की प्रत्येकाची कथा वेगळी असते, कधी ती कथा ही बोलकी असते, कधी ती कथा ही जी आहे ती अबोल असते। हसणारं सुख असतंच, पण त्या हसणाऱ्या सुखासोबत रडणारी सुद्धा एक व्यथा असते, आणि त्या रडणाऱ्या व्यथेला सोबत घेऊन आपल्याला हसणाऱ्या सुखाचा प्रवास करायचा असतो. चेहरा हसरा ठेवून जगासमोर जाताना मनातलं जे दुःख आहे ते आपल्याला लपवावं लागतं. तर हळव्या मनाचे तरल भाव मांडणारी सरांची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय. वैशाली राऊत मॅडम लिहितायत नागपूर येथून की चांदण्यांना विचारलं मी सुखाचं घर कुठे असत. चांदण्यांना विचारलं मी सुखाचं घर कुठे असत, ती हसून एवढंच म्हणाली. ती हसून एवढंच म्हणाली जिथे प्रेमाचा ओलावा तिथेच स्वर्ग वसत, जिथे प्रेमाचा ओलावा तिथेच स्वर्ग वसत, स्वर्ग वसत. वा, आणि सुखाचं घर कुठं असतं असं जेव्हा चांदण्यांना मी विचारलं त्यावेळी चांदणं जे आहे ते हसून असं म्हणाल की प्रेमाचा ओलावा असला पाहिजे, तिथंच स्वर्ग आहे. आणि खरंय ना की जिथं प्रेमाचा ओलावा असतो तिथं माणूस रमतो, जिथं प्रेमाचा ओलावा असतो तिथं माणूस विसावतो, जिथं प्रेमाचा ओलावा असतो तिथं प्रेम बहरतं. खूप अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते संकट शीर्षकाखालील. पुढच्या एका रचनेमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय. श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहिताय पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून संकट शीर्षकाखाली. कधी स्वतःवर संकट आले तर घाबरून जायचं नसतं, कधी स्वतःवर संकट आले तर घाबरून जायचं नसतं, आलेल्या संकटावर मात करून पुढे जायचं असतं, आलेल्या संकटावर मात करून पुढे जायचं असतं, कधी स्वतःवर संकट आलं तर घाबरून जायचं नसतं. वाह, आणि खरंय की छोट्या छोट्या संकटांना घाबरून आपण थांबतो, आपण आपला प्रवास थांबवतो. सरांनी लिहिलंय की संकटांना कधी घाबरायचं नाही, त्यावर मात करायची. प्रॉब्लेम्स हे असतात, त्याचं सोल्युशन समाधान हे आपण शोधलं पाहिजे. आणि असं कोणतंच संकट नाही की ज्याचं समाधान नाही, ज्याला काळ वेळ पैसा अनेक प्रकारची औषधं आहेत, तर त्या गोष्टींनी ते संकट दूर सरू शकतं. परंतु आता हे संकट कधीच माझ्यावरचं जाणार नाही असं जर आपण मनामध्ये भाव ठेवला तर आपलं दुःख वाढेल, आपली व्यथा वाढेल, आपला त्रास वाढेल आणि वर्धमान खराब होईल. त्यामुळे संकट येणं हे आपल्या हातामध्ये नाही, परंतु आलेल्या संकटावर मात करून पुढे जाणं हे आपल्या हातामध्ये आहे. जे भाव सरांच्या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते, अतिशय प्रेरणादायी अशी सरांची ही चारोळी होती. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा येथून लिहिलंय. आरती दिनकर मॅडम लिहितायत म्हापसा गोवा येथून, ती धो धो रडली पावसासारखी अश्रूंचा पूर आला जसा, ती धो धो रडली पावसासारखी अश्रूंचा पूर आला जसा, तिनं अश्रू विरघळवले, तिनं अश्रू विरघळवले पावसात आणि पाऊस आला डोळ्यात, ती धो धो रडली पावसासारखी अश्रूंचा पूर आला जसा, तिनं अश्रू विरघळवले पावसात आणि पाऊस आला डोळ्यात, आणि पाऊस आला डोळ्यात. वाह वाह, आणि खरंय की अश्रू आणि पाऊस याचं खूप जुनं नातं आहे. प्रसिद्ध जे कॉमेडियन होते चार्ली चॅप्लिन यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मला पावसात रडायला आवडतं कारण माझे अश्रू जगाला दिसत नाही. मॅडमनी लिहिले की ती धो धो पावसात सारखी रडली आणि अश्रूंचा पूर आला, अश्रू त्या पावसात विरघळवले आणि डोळ्यात खरंच पाऊस आला. खूप गहिरे असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये धाडस या शीर्षकाखाली सोनाली सु पेडणेकर मॅडम लिहितायत गोवा येथून. सोनाली सु पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून धाडस शीर्षकाखाली लिहिलंय की धाडस हे अंगातील बळ नसते ते मनातील विश्वास असतो, धाडस हे अंगातील बळ नसते ते मनातील विश्वास असतो, जो पडून ही पुन्हा उभा राहतो, जो पडून ही पुन्हा उभा राहतो. खरा धाडसी तोच असतो जो पडून ही पुन्हा उभा राहतो, खरा धाडसी तोच असतो, खरा धाडशी तोच असतो. वा, आणि खरं आहे की केवळ ताकद म्हणजे धाडस नाही, तर आपण एखादी गोष्ट करू शकतो, आपण हरवू शकतो, प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो, हा मनातला जो विश्वास आहे ते म्हणजे धाडस. आणि हरून सुद्धा जिंकता येतं हा विश्वास मनात बाळगणं म्हणजे धाडस. पडूनही पुन्हा उभं राहणं म्हणजे धाडस. खूप अप्रतिम असे प्रेरणादायी भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय की दर्शनासाठी जावे मंदिरी, सुख देवाकडे मागावे. दर्शनासाठी जावे मंदिरी, सुख देवाकडे मागावे, भरपूर देईल परमेश्वर दिलेल्या शब्दास जागावे. भरपूर देईल परमेश्वर दिलेल्या शब्दास जागावे, दिलेल्या शब्दास जागावे. वा, आणि श्रोते हो, सध्या नेमकी हीच गोष्ट मिस होत आहे. दिलेल्या शब्दास जागणं बंद झालेलं आहे. सुख तर हवाय, आणि सुखासोबत आपण एखाद्याला जेव्हा शब्द देतो तेव्हा तो शब्द बदलतो, आणि दिलेला शब्द जेव्हा बदलला जातो तेव्हा समोरच्याचा विश्वासघात होतो. त्यामुळे परमेश्वर भरपूर देईल, परंतु दिलेल्या शब्दास जागावे, असा एक मोलाचा सल्ला मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होता. आणि यासोबतच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. सुंदर या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की सुंदरशी नार तू स्वप्न हातात घेऊन, सुंदरशी नार तू स्वप्न हातात घेऊन, उजळविते जग सारे तुझ्या लेखणीतून, उजळविते जग सारे तुझ्या लेखणीतून. वाह, तर सुंदरशी तू नार आहेस, तू स्वप्न हाती घेऊन तुझ्या लेखणीच्या माध्यमातून सारं जग उजळवत आहे, असे अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुचिता भडांगे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. सुचिता भडांगे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले, गीत कुणाचे गातो झरा या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की नाद मधुर तो झुळझुळ मृदंग वाजवी जलधारा, नाद मधुर तो झुळझुळ मृदंग वाजवी जलधारा, गीतकार का तो विधाता. क्या बात आहे, नाद मधुर तो झुळझुळ मृदंग वाजवी जलधारा, गीतकार का तो विधाता, गीत कुणाचे गातो झरा, गीतकार का तो विधाता, गीत कुणाचे गातो झरा, गीतकार का तो विधाता, गीत कुणाचे गातो झरा. तर तो जो झरा आहे तो झुळझुळ वाहत असतो, त्याचा नाद मधुर असतो, आणि जलधारा जणू काही मृदंग वाजवत आहेत असा आभास निर्माण होतो. खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. माधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय की मखमली फुलपाखरू गुलाबावर विसावलं, मखमली फुलपाखरू गुलाबावर विसावलं, पानाआडच्या काट्यांनी हलकेच जाळं लावलं, पानाआडच्या काट्यांनी हलकेच जाळं लावलं. तर चारच ओळीमध्ये मखमली फुलपाखरू आणि त्याच गुलाबावर विसावणं, तेवढ्याच पानाआडच्या काट्यांनी लावलेलं हलकं जाळं, अतिशय सुंदर असं वर्णन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून. सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिलंय विद्याधन या शीर्षकाखाली, नाही जात ते चोरीला येत नसे भावाच्या वाटणीला, नाही जात ते चोरीला येत नसे भावाच्या वाटणीला, ओझे होत नसे डोईला. वा, ओझे होत नसे डोईला, असे हे विद्याधन श्रेष्ठत्व देई मानवाला, असे हे विद्याधन श्रेष्ठत्व देई मानवाला, श्रेष्ठत्व देई मानवाला. आणि अगदी खरंय की प्रत्येक गोष्ट जी आहे ती चोरीला जाऊ शकते, ती वाटून द्यावी लागू शकते, परंतु ज्याचा डोक्याला भार होत नाही, ज्याचं ओझं वाटत नाही, परंतु ज्या गोष्टीमुळं मानवाला श्रेष्ठत्व येतं, ते धन म्हणजे विद्याधन आहे आणि त्या विद्याधनाबद्दल अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौप्रतिभा महादेव चौघले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर इथून. सौप्रतिभा महादेव चौघले मॅडम यांनी कोल्हापूर इथून लिहिलंय की दुःखालाही घालावे स्मितहास्याचे कुंपण. वा, दुःखालाही घालावे स्मितहास्याचे कुंपण, असू द्यावा ओलावा, असू द्यावा ओलावा, करावी मायेची गुंफण, करावी मायेची गुंफण. दुःखालाही घालावे स्मितहास्याचे कुंपण, असू द्यावा ओलावा, करावी मायेची गुंफण. अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की दुःखाला सुद्धा स्मितहास्याचं कुंपण घातलं पाहिजे. कारण दुःख जेव्हा येतं तेव्हा उद्ध्वस्त करायला येतं. आणि दुःखाचं स्वागत जर का आपण स्मितहास्यानं केलं, आपल्या जीवनामधल्या दुःखाला जर आपण स्मितहास्याचं कुंपण घातलं तर निश्चितपणे त्या दुःखाची तीव्रता ही कमी जाणवेल, नाही का? आणि जेव्हा ओलावा असतो तेव्हा मायेची गुंफण करता येते. ओलाव्याद्वारे मायेची गुंफण करण्याचा सुंदर सामाजिक संदेश देणारी, अप्रतिम सुंदर असे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लो।
1: वेलकम बॅक श्रोते हो। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की नशिबाला दोष कशाला, जीवनावर रोष कशाला। नशिबाला दोष कशाला, जीवनावर रोष कशाला। जगावे बेधुंद होऊन मना, जगावे बेधुंद होऊन मना, अंतरात विचारांचा कोश कशाला। जगावे बेधुंद होऊन मना, अंतरात विचारांचा कोश कशाला, अंतरात विचारांचा कोश कशाला। खूप वेळा मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचे नकारात्मक विचार घेऊन आपण जगत असतो। बेधुंद होऊन जगलं पाहिजे, क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, अगदी आपल्या FM टॅगलाईन सारखं की आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय। वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उने, सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उने, जशी गुंफावी माळ तशी, जशी गुंफावी माळ तशी, गुंफली आपली मने, जशी गुंफावी माळ तशी, गुंफली आपली मने, गुंफली आपली मने। वा, तर सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना वाटे ना आता उने, सख्या तुझ्या प्रेमात रे वाटे ना आता उने, जशी गुंफावी माळ तशी गुंफली आपली मने। तर जेव्हा मने गुंफली जातात त्यावेळी प्रेमात उने वाटत नाही। खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये संकट या शीर्षकाखाली सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात, शीतल शिवराज मालुसरे मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिलंय। सह्याद्री कन्या या नावाने शीतल शिवराज मालुसरे मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून संकट शीर्षकाखाली, की संकट कधी सांगून येत नाही तसेच तोलून मापून येत नाही। संकट कधी सांगून येत नाही तसेच तोलून मापून येत नाही, ते येते हळूहळू लपत छपत, ते येते हळूहळू लपत छपत, आपण मात्र राहतो वेळ जपत, आपण मात्र राहतो वेळ जपत। तर संकट कधी सांगून येत नाही, ते तोलून मापून येत नाही, आणि ते हळूहळू येतं आणि आपण वेळ जपत राहतो। तर संकटाच्या अनुषंगानं येणाऱ्या संकटाची चाहूल लागल्यानंतर आपण अलर्ट राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, या अनुषंगानंचे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीमध्ये युवराज राजीगरे चुयेकर सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। युवराज राजीगरे चुयेकर सर कोल्हापूर येथून लिहित आहेत की इडा पिडा मागे लागता निष्ठा गेली क्षणात विसरून, इडा पिडा मागे लागता निष्ठा गेली क्षणात विरून, रयतेची ममता उद्ध्वस्त, रयतेची ममता उद्ध्वस्त, डोंगर दऱ्या हटेल पाहून, रयतेची ममता उद्ध्वस्त, डोंगर दऱ्या हटेल पाहून। तर राजकीय जे वातावरण आहे त्यावर भाष्य करणारी सरांची ही सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून, अथांग सागरात आठवणींची नौका बुडाली, अथांग सागरात आठवणीची नौका बुडाली, तुझ्या विरहात डोळ्यातून, तुझ्या विरहात डोळ्यातून अश्रूंची बरसात झाली, तुझ्या विरहात डोळ्यातून अश्रूंची बरसात झाली, अथांग सागरात आठवणीची नौका बुडाली। वा, तर खूप गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते की आठवणींची नौका जेव्हा अथांग सागरामध्ये बुडते तेव्हा तुझ्या विरहात डोळ्यातून अश्रूंची बरसात झाली। यासोबतच पुढच्या चारोळीकडे वळूया। संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय, प्रेम म्हणजे शब्द नव्हे ती मनाची हळवी भाषा, प्रेम म्हणजे शब्द नव्हे ती मनाची हळवी भाषा, नजरेतून उमलणारी आयुष्यभराची अभिलाषा, नजरेतून उमलणारी आयुष्यभराची अभिलाषा, आयुष्यभराची अभिलाषा। वा, तर प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही तर ती हळव्या मनाची भाषा आहे। खूप अप्रतिम प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी आणि पोकळी शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अपर्णा राजेश परदेशी मॅडम लिहित आहेत नाशिकेतून। अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय पोकळी शीर्षकाखाली, दोन शब्दांमधील अंतरात जितकी जागा मोकळी, दोन शब्दांमधील अंतरात जितकी जागा मोकळी, जणू तुझ्या नंतर आलेली माझ्या आयुष्यातली पोकळी, जणू तुझ्या नंतर आलेली माझ्या आयुष्यातली पोकळी, माझ्या आयुष्यातली पोकळी। खूप अप्रतिम सुंदर अशी उपमा पोकळीला दिलेली आहे की तू आणि मी हे जे दोन शब्द आहेत, तर हे दोन शब्द लिहिण्यासाठी सुद्धा त्या दोन शब्दामध्ये अंतर असत, त्या दोन शब्दांमध्ये एक मोकळी जागा असते, आणि दोन शब्दांमधील अंतरात जितकी जागा मोकळी, जणू तुझ्या नंतर आलेली माझ्या आयुष्यातली पोकळी। तर त्या दोन शब्दांमधली जागा जी असते ती जागा अगदी थोडकी असते, ती मोकळी असते, परंतु तशीच अगदी तशीच त्याच्यानंतर तिच्यानंतर जीवनामध्ये आलेली पोकळी असते जी कधीच भरून येत नाही। ती दोन अक्षर जोपर्यंत जोडून असतात तोपर्यंत आयुष्य जे असतं ते सुंदर असतं, आणि त्या पोकळीनंतर जे आहे ते एक विरहाचे भाव मनामध्ये येतात। त्यामुळे आयुष्यातली पोकळी ही खूप सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती, आणि पुढच्या चारोळीमध्ये साहित्यिक या शीर्षकाखाली चौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिलंय। चौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून। साहित्यिक या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की साहित्यिक असतात करणारे मतपरिवर्तन, समजून घेतले तर मग बदलते विचारांचे वर्तन। साहित्यिक असतात करणारे मतपरिवर्तन, समजून घेतले तर मग बदलते विचारांचे वर्तन। तर विचारांचं वर्तन बदलण्याची ताकद असणाऱ्या साहित्यिकांबद्दल मॅडमनी अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते। पुढच्या एका चारोळीमध्ये शेतकरी या शीर्षकाखाली संगीता नागदिवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून लिहिलंय। संगीता नागदिवे मॅडम लिहित आहेत सना या नावाने यवतमाळ येथून। मृग नक्षत्राचा दिवसात पावसाचा थेंब पडला नाही, मृग नक्षत्राचा दिवसात पावसाचा थेंब पडला नाही, शेतकरी बिचारा हतबल होऊन, शेतकरी बिचारा हतबल होऊन आकाशाकडे वाट पाहत राही, शेतकरी बिचारा हतबल होऊन आकाशाकडे वाट पाहत राही, आकाशाकडे वाट पाहत राही। आणि पाऊस हा खूप गरजेचा असतो, खूप महत्वाचा असतो, आणि मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना जेव्हा तो पडत नाही, पाऊस पडत नाही, तेव्हा शेतकरी हा हतबल होतो, तो सारखा आकाशाकडे पाहत असतो। तर शेतकऱ्याच्या डोळ्यामधली व्यथा मांडणारी मॅडमची ही अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती, आणि पुढच्या चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा येथून। जीवनात वादळ वारं नित्य ठरलेली असतात, जीवनात वादळ वारं नित्य ठरलेली असतात, जो यातून मार्ग काढील तोच तरतो या जगतात, जो यातून मार्ग काढील तोच तरतो या जगतात, तोच तरतो या जगतात। आणि खरं आहे की जीवनामध्ये वादळांचं येणं हे अनपेक्षित असतं, त्यांचं येणं आणि जाणं हे चालू राहत असतं, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे असतंच। जेव्हा जीवनामध्ये वादळं येतात तेव्हा त्यातून मार्ग काढण्याची आपली तयारी असली पाहिजे। जीवनामध्ये जेव्हा वादळं येतात तेव्हा त्या वादळांना भिडण्याची आपली तयारी असली पाहिजे, आणि त्यातून आपण जर मार्ग काढला तरच आपण या जगतामध्ये तरू शकतो, जसं मॅडमनी लिहिलंय। कारण वादळांना घाबरून जर आपण आपला मार्ग बदलला तर पुढच्या त्या मार्गावर आणखी जास्त काटे असू शकतात। खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. स्वप्न झुला या नावाने सर लिहितात त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की घडेल सखे आज तुझी माझी भेट, घडेल सखे आज तुझी माझी भेट, वळवाच्या पावसात फक्त यायला होईल थोडा लेट. घडेल सखे आज तुझी माझी भेट, वळवाच्या पावसात फक्त यायला होईल थोडा लेट, फक्त यायला होईल थोडा लेट. वाह वाह, तर भेट ही निश्चित घडेल, तीही वळवाच्या पावसात घडेल. पण पाऊस जरासा लांबलाय त्यामुळं थोडासा भेटीला विलंब लागेल. खूप सुंदर असे भाव, प्रेमभाव मांडणारी सरांची ही चारोळी होती. बोगनवेल या शीर्षकाखाली पुढच्या आपण रचनेकडे वळूया. बोगनवेल या शीर्षकाखाली सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिले. सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहितायत पुणे येथून, माझ्या अंगणात बहरली बोगनवेल अशी हळदी केशरी गुलाबी रंगाची साजेशी. माझ्या अंगणात बहरली बोगनवेल अशी हळदी केशरी गुलाबी रंगाची साजेशी, पानात डोलते वाऱ्यावर हळवार कशी, पानात डोलते वाऱ्यावर हळवार कशी, जणू लाजरी नवरी हळदीने माखली जशी, जणू लाजरी नवरी हळदीने माखली कशी, माखली जशी, जणू लाजरी नवरी हळदीने माखली जशी. वा, तर अंगणात बहरलेली बोगनवेल आणि त्या बोगनवेलेचा जो साज शृंगार आहे तो मॅडमनी खूप अप्रतिम सुंदररित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये काजळ या शीर्षकाखाली श्री प्रमोद सावरकर सरांनी प्रवासी या नावाने बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश येथून लिहिलंय. श्री प्रमोद सावरकर सर लिहितायत प्रवासी या नावाने बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश येथून. सरांनी लिहिलंय काजळ शीर्षकाखाली की काजळ घालून डोळी किती पाहशील भोळी, काजळ घालून डोळी किती पाहशील भोळी, आपुल्याच त्या नैनी अश्रू वाहे गालांवरी, आपुल्याच त्या नैनी अश्रू वाहे गालांवरी, अश्रू वाहे गालांवरी. तर काजळ घालून डोळी किती पाहशील भोळी, पहिल्या दोन ओळीमध्ये डोळ्यामध्ये काजळ घालून तू भोळेपणाने किती पाहशील असे भाव व्यक्त केलेले आहेत. आणि दुसऱ्या दोन ओळीमध्ये सरांनी आपुल्याच त्या नैनी अश्रू वाहे गालांवरी, तर त्या काजळ घातलेल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे. आणि श्रोते हो, यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया. काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम लिहितायत पुणे येथून. काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत एरे घना या शीर्षकाखाली. एरे घना या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की भेगाळल्या धरणीवर कधी बरसणार तू, वाट पाहुनी थकले डोळे एरे घना तू, भेगाळल्या धरणीवर कधी बरसणार तू, वाट पाहुनी थकले डोळे एरे घना तू, घेऊ आम्ही सारे काळजी पर्यावरणाची, घेऊ आम्ही सारे काळजी पर्यावरणाची, आता वाट पाहतो फक्त तुझ्या आगमनाची, आता वाट पाहतो फक्त तुझ्या आगमनाची, तुझ्या आगमनाची. एरे घना, एरे घना, खूप अप्रतिम पावसाला आळवणी करणारी मॅडमची ही सुंदर आणि अप्रतिम अशी चारोळी होती. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौ अर्चना संजय मठपती मॅडम लिहितायत बार्शी येथून. सौ अर्चना संजय मठपती मॅडम यांनी बार्शी येथून लिहिले. पडेल मनही प्रेमात जेव्हा सूर जुळतील, पडेल मनही प्रेमात जेव्हा सूर जुळतील, हृदयाचे नाजूक बंध तेव्हा एकमेकात गुंततील, हृदयाचे नाजूक बंध तेव्हा एकमेकात गुंततील. पडेल मनही प्रेमात जेव्हा सूर जुळतील, हृदयाचे नाजूक बंध एक तेव्हा एकमेकात गुंततील, तेव्हा एकमेकात गुंततील. तर जेव्हा सूर जुळतील तेव्हा मन प्रेमात पडेल आणि हृदयाचे नाजूक बंध जे आहेत ते एकमेकांमध्ये गुंततील. तर प्रेमाचे सुंदर असे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते मॅडमनी. आणि श्रोते हो पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्या सुंदर अशा रचनेमध्ये वरुणराजा या शीर्षकाखाली श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिले. श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून वरुणराजा या शीर्षकाखाली की तू येण्याच्या अपेक्षेने व्याकुळ झाली धरती. तू येण्याच्या अपेक्षेने व्याकुळ झाली धरती आता तरी बरसणारे कृपा कर आम्हावरती तू येण्याच्या अपेक्षेने व्याकुळ झाली धरती आता तरी बरसणारे कृपा कर आम्हावरती आणि आपण सारेजणच या वरुणराजाला आळवणी करूया की तू कृपा कर आणि तू धो धो बरसून जा. या अवघ्या धरित्रीला चिंब चिंब करून जा कारण आम्ही सर्वजण मानव प्राणी पशु पक्षी निसर्ग व्याकुळलेला आहोत तुझ्या येण्यासाठी. आणि श्रोते हो तुम्ही घड्याळ पाहिलंय का? तुमच्याशी गप्पा मारता मारता तुमच्याशी संवाद साधता साधता आणि तुमच्या सुंदर आणि अप्रतिम ज्या रचना आहेत त्या सादरीकरण करता करता त्यातले भाव माझ्या परीनं मांडण्याचा प्रयत्न करता करता आपल्या शोची वेळ संपली आहे. मला घड्याळ खुणावत आहे. हो मला आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे. ज्या मान्यवरांनी रचना पाठवलेल्या होत्या आणि ज्यांच्या शोमध्ये समाविष्ट झालेल्या नाहीत तर त्यांच्या सर्व रचना या पुढील रविवारच्या शोमध्ये ब्रॉडकास्ट होतील. श्रोते हो आजच्या शोपुरती मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा आनंद लुटा. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी 2:00 वाजता.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून रसिकांच्या पसंतीस उतरत असलेल्या कार्यक्रमात त्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 28 जून 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 208। बघा काय योगायोगा 28 जून 2008 मध्ये शून्य टाकलं की 208 आणि याच अशा अफलातून अलककार मित्रांमुळे आणि एकापेक्षा एक छान प्रतिक्रिया देणाऱ्या अलककार रसिक श्रोत्यांमुळे अलकची झलक या कार्यक्रमाचा द्विशतकोत्तर महोत्सव अर्थात 208 प्रयोग आरजे जगदीश आज सादर करतोय। उद्या वटपौर्णिमा, पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं यासाठी वटपौर्णिमेची उपासना करणार। तमाम स्त्रियांना रेडिओ पुणेरी आवाजच्या वतीने एकच नम्र विनंती आहे, वडाला फेरे घ्या, वडाला त्या ठिकाणी साक्षी ठेवून सत्यवानाला त्या ठिकाणी भरपूर आयुष्य मिळू द्या असं म्हणा, पण ते आयुष्य मिळण्यासाठी वडाची फांदी तोडू नका। कृपया वृक्षांचं संवर्धन करा, वृक्ष वाचतील तर जग वृक्ष होणार नाही हे लक्षात ठेवा। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आरजे जगदीश वळतोय 28 जून 2026 प्रयोग क्रमांक 208 मधील पहिल्याच अलककडे। अलककार श्री बाळ माने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर इथून लिहितात, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्राचा त्या भाऊ बहिणींनी खूप शोध घेतला पण ते कुठंच सापडलं नाही। अखेर वडिलांनी मृत्यूपत्र केले नसल्याची त्यांची खात्री झाली आणि आता नात्यांचा खरा खेळ सुरू झाला। खरंच आहे अलककार बाळ, मी नेहमी म्हणतो तुमच्याविषयी, तुम्ही बाळ असाल नावाने पण अलकचे बाप आहात। अगदी मोजून अलक पाठवता, व्यवस्थित शब्दबद्ध करता, एक घटना घेता, प्रसंग घेता, मग त्याला कथानकात गुंतता आणि सुंदर अलक तुम्ही लिहिता असं माझं मत आहे। कोणाचं मत काही असू शकतं। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच भावा बहिणीमध्ये सुद्धा आता वितुष्ट येत चाललंय। आधी भावाभावांमध्ये असायचं, आता भावा बहिणींमध्ये येतं। बहिणीला प्रॉपर्टी हवीच, मी तर म्हणतो द्यायलाच हवी।

पण ती वितुष्टाने नाही, नातेसंबंधामध्ये कलह निर्माण करून नव्हे तर नात्यांमध्ये गोडवा निर्माण करून. आणि आई वडील आपले असतात, आई वडिलांची कमाई आपली असते, त्यांचं दायित्व आपलं असतं, हा विचारही आपण पेरत गेला पाहिजे असं मला वाटतं. नात्यांचा खरा खेळ, याच्यातली नकारात्मकता जी आहे ती आपल्याला शोधता आली पाहिजे आणि ती ठेचता आली पाहिजे. पैशासाठी नाती बिघडू नयेत, पैशासाठी त्या ठिकाणी संबंध बिघडू नयेत, एवढंच आज जगदीशला या आलक निमित्ताने सांगावं असं वाटतं. आलकप्रेमी रसिक श्रोते, खूप बोलक्या, खूप प्रिय, खूप गोड आणि सगळ्यांना समजून घेणाऱ्या, पण आपल्यावर का माहिती का रुसल्या आहेत? जवळपास 6 महिने झाले असतील ज्यांनी आज आलक पाठवले, ज्या समूहाच्या आलक पाठवायच्या तोही ओघ त्या ठिकाणी आटलाय. अर्थात आपल्याला हल्ली जास्त वेळ मिळत नाही, 1 तासावरून कार्यक्रम आपण 1/2 तासावर आणलाय. अर्थात तरी अलकची संख्या 20 खाली कधीच आपण घेत नाही, म्हणजे आपण अलकही घेतो पण अलक पाठवायला पुरेसा वेळ पहिल्यासारखा देत नाही, म्हणून कदाचित असेल. पण अलककार वृषाली पाटील कोगनोळी कर्नाटक, आपण रुसू नका. आपण रुसलात तर मग आम्हाला पुसेल कोण, विचारेल कोण? अलककार वृषाली लिहितात, काही महिन्यांच्या बाळाला सोडून तिने दुसऱ्यासोबत संसार थाटला. या संसार वेलीवर मात्र फूल उमललं नाही, तरीही सुखात राहत होते दोघ. मनाप्रमाणे जगणाऱ्या तिने आज अचानक पंख्याला लटकावून घेतले. अलककार वृषाली, मनाप्रमाणे, खरंच मनाप्रमाणे जगतो का आपण? आपण मनाप्रमाणे जगतो कोणाच्या? आपल्या नक्कीच नाही. आपण मन मारून जगतो, आपण दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतो. आणि जर ती तिच्या मनाप्रमाणे जगत होती असेल तर तिने पंख्या लटकवून घेतलं, कारण काही महिन्यांच्या बाळाला सोडून ती आली आणि याचा तिला नक्कीच पश्चाताप झाला असेल. ते दोघं आनंदात राहत असेल, पण हा पाण्यावरचा फुगा असू शकतो कदाचित. बघा विचार करून. पुढची अलक आहे यवतमाळ येथून, अलककार संगीता नागदिवे सनाया टोपण्णाने लिहितात, तो नोकरीमध्ये असताना तिने त्याला घरातली सुई देखील उचलू दिली नाही. आता मात्र 58 वर्षानंतर तो तिला उचलू देत नाही. वा अलककार संगीता, संगीत आहे हो पती पत्नीच्या नात्यातलं, संगीत आहे तो आणि तिच्या नात्यातलं, संगीत आहे एकमेकांना जीव लावणाऱ्या बहीण भावांमधलं. कारण तो आणि ती नक्की कोण आहे माहिती नाही, आपण असं गृहीत धरलं पती पत्नी असेल. संगीत आहे इथे वार्धक्यात एकमेकांना सांभाळणाऱ्या जोडप्याचं. कदाचित त्या ठिकाणी ते परकेही असतील आणि कदाचित कदाचित एवढी वर्ष शक्य नाही पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील असंही आपण म्हणूया. पण एकमेकांची काळजी घेणारी तुमची अलग, काळजी घ्या असं सांगणारी तुमची अलग नक्कीच भन्नाट आहे, खूप छान आहे. आणि असंच त्यांची 58 मी म्हणतो 85 वर्ष अजून त्यांचं आयुष्य असं जगत राहू दे, खूप छान, धन्यवाद. सांगली येथून अलककार अरुणा गर्जे लिहितात, माय खूप भूक लागली, भाकरी देना. लेकरांना भाकरीचा आणि भुकेचा विसर पडावा म्हणून तिने आकाशातील गोल मटोल चंद्र त्यांना दाखवला. त्या लेकरं चंद्राकडे बघत बघत झोपी गेली. ते बघून चंद्रमौळी झोपडीच्या फाटक्या छतातून डोकावणारा चंद्रही खजील झाला. अलककार अरुणा, मी नेहमी म्हणतो तुमच्याविषयी की तुम्हाला करुणा जबरदस्त कळते. त्या मायच्या मनातली करुणा तुम्हाला कळली, तुम्ही टिपलीत आणि खरंच चंद्रमुळी झोपडीतून दिसणाऱ्या चंद्राला सुद्धा लाज वाटली असेल की आपण गरिबी दूर करू शकत नाही, कारण चांदो मामा आहे आणि चंद्र मामा आहे तर ती भाचवंड आहेत. भाचवंड तशीच झोपी गेली. किती तीव्रतेनं ती व्यथा, ती वेदना मांडलीत बरं का? अलककार अरुणा, धन्य झालो मी तुमचे अलक ऐकून. ऐकूया पुढची अलक. खरं म्हणजे 1 मेच्या दरम्यान ज्यांनी अलक पाठवली होती पण ती काळाच्या ओघात घ्यायची राहून गेली. अर्थात मी प्रत्येक अलककार मित्राला आवर्जून सूचना करतो की वेळेत पाठवा, नियत वेळेत पाठवा. 7 ची वेळ दिले 7:05 नाही, 7 ची वेळ दिले 7 च्या आधी पाठवा. बुधवार दिलाय, बुधवारच्या आधी पाठवा. कधी कधी त्या ठिकाणी अगदी 4-5 तास मोजून तुम्हाला दिले जातात, त्यावेळेला पाठवा.
आपल्याकडे अलगचा ओघ सुरू असतो, बऱ्याच अलग त्या ठिकाणी वेळेनंतर येतात. काही अलगकार मित्र अलगकार असं नाव लिहित नाहीत, काही अलगकार मित्र पुढे गावाचं नाव लिहित नाहीत. आता मला वाटतं कठोर पावलं उचलावी लागतील आणि अशा अलगकार मित्रांच्या अलग बाजूला ठेवून जे प्रामाणिकपणे निष्ठेने अलग पाठवतात त्यांच्या अलगचा विचार करावा लागेल. अलगकार निलिबा, मी मनापासून तुमचा म्हणजे अपराधी आहे, गुन्हेगार आहे, क्षमस्व, तुमची अलग बाजूला राहिली, मी माफी मागतो. अलगकार निलिमा नातू पुण्यातून लिहितात, आईचा 70 वर्षाचा संसार संपला होता. तो आवर्तन तिच्या अश्रुधारा संपत नव्हत्या. काळी काळी करून जमवलेले सर्व सामान दान केले, पण तिच्या कलाकुसरीच्या सर्व वस्तू तिने घरी आणल्या. तिचे घर लहान असूनही, अलगकार निलिमा खरं सांगू, स्त्री संसारात रमते तेव्हाच तिला आयुष्य गमते. स्त्री संसारात रमते तेव्हा तिला काळी काळीने संसार टिकवणे जमते. आणि तोच संसार ज्या वेळेला फेडायची फेटायची वेळ येते त्यावेळेला दुःखाश्रू येणारच. मग बरं, 70 वर्षाचा संसार संपला की 70 वर्षाचा संसार तिच्या मुलांनी संपवला आणि तिला घराबाहेर काढलं. अशी एक शक्यता तुमच्या अलकमधून आहे, पण तिने सगळं दान करून टाकलं याचा अर्थ ती स्वतः बाहेर पडली असेल असंही म्हणायला इथे नक्कीच वाव आहे. पण कलाकुसरीच्या वस्तू ज्या कदाचित आईच्या त्यांना म्हणजे बाबांना अहोंना तिच्या आवडत असाव्यात आणि म्हणून तिने लहान घरात त्या आणल्यात. किती दमदार अलग पाठवलीत, आगळी वेगळी अलग आहे. चला वळूया, नियमितपणे दर 15 दिवसांत अलग पाठवणारे वर्षाश्री या टोपण नावाने लिहिणारे नागपूर येथील अलगकार सौ वर्षा श्रीकांत गंपावार लिहितात, मनामध्ये दाटलेले वादळ ठेवून ती तुफान आलेल्या समुद्राकडे निघाली. लोकांनी पाहिले, आवाज दिला, पण ती थांबली नाही. त्या गर्दीतून कुणीतरी हळू आवाजात म्हणाले, काम झाले. बापरे, अलगकार वर्षा, काय हिप्नोटाईज केलाय, अपघात घडवलाय, घातपात झालाय, नेमकं काय? हा तर मला वाटतं खून आहे. म्हणजे अगदीच काही दिवसांपूर्वी एका सन्माननीय खासदाराने म्हणाले कॅमेराच्या समोर, आम्ही 5 जणांना टपकवलंय. काय, किती विचित्र परिस्थिती आहे. आत्ताचीच एक घटना, केवळ दरवाजा बंद कर असं सांगितलं, भांडण विकोपाला गेलं आणि एका शस्त्रधारी माणसाने एका 22-23 वर्षाच्या तरुणाला ट्रेनमध्ये भोसकलं. माणसं माणसांशी अशी का वागतायत? माणसं माणसांशी इतक्या हीन पातळीवर, इतक्या दयनीय पातळीवर आपण का जगतोय? का त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन आपण करतोय? खरंच काम झाले, नेमकं काय? म्हणजे तिचा जीवच घ्यायचा होता? नेमकं काय म्हणावं? अलगकार वर्षा, तुम्ही जबरदस्त अलकल्याला लागलायत असं प्रमाणपत्र मला तुम्हाला द्यावंच लागेल, कारण धक्का तंत्र तुम्हाला चांगलं जमायला लागलंय. ऐकूया नाशिक येथील अलगकार विमेश यशवंत बागडे. अलगकार विमेश, पुढच्या वेळेला आईला सांगा 15 दिवसांनी अलग पाठव, जुलै महिन्याच्या 2 आठवड्यात पाठव, कारण तुमची आणि तिची एकत्र अलग घ्यायला आरजे जगदीशला कमालीचा आनंद मिळतो. पण माझ्यामुळेच तुमची अलग गेलेली राहिली होती आणि म्हणून ही तातातूट अलगची झाली. पण मला वाटतं माझ्या दृष्टीने ही आईची आणि मुलाच्या अलगची झाली आहे आणि ती होऊ नये म्हणून पुढच्या वेळेला अलगकार विमल यांची अलग पुढच्या रविवारी न घेता त्याच्या पुढच्या रविवारी तुमची दोघांची घेऊ. अलगकार विमेश लिहितात, कधीतरी इंटरव्ह्यूमध्ये नाकारलेल्या उमेदवारासमोर आज तो मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहे. ओ हो, अलगकार विमेश, जबरदस्त, खरंच आहे. कुणाची वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही. कुणालाही त्या ठिकाणी लाजवू नका, कुणालाही खजील करू नका असं सांगणारे तुमची अलग, कुणाचा उपमर्द करू नका असे सांगणारे तुमची अलग जबरदस्त आहे. ऐकूया पुढची अलग. सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून अलगकार उपेंद्र रोहणकर लिहितात, तो लग्न झाल्यानंतर 2 दिवसापासून पत्नीला घरकामात मदत करू लागला. ती म्हणाली, मी आहे ना, तुम्ही निवांत बसा. अगं, विसरत चाललेल्या स्त्री पुरुष समानतेची मी माझ्यापासून सुरुवात करतोय. सप्तपदीत तुला वचन दिले होते. वा अलगकार उपेंद्र, स्त्री पुरुष समानतेचा जय जयकार असो. स्त्री पुरुष माना समान
हा धागा पकडून तुम्ही दिलेली अलख मानाचा मुद्रा देण्यास नक्कीच कारण आहे. खरंच आपण सगळ्यांनी हा विचार करायलाच हवा, अशा प्रकारचा हा विचार याच्यामध्ये दिसतो. चला तर वळूया. शोभा अलंकार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटकेतून लिहितात. निसर्गप्रेमी, गावाबाहेर जागा घेऊन घर बांधलं, झालं ओसाड जागेत. 15-20 वर्षात कॉलनीत जण उंच उंच इमारती जंगल तयार झालं होतं. कॉलनीत झाडांचा थंडावा नसल्याने एसी फॅनची कॉलर उंच. हे बघून काही निसर्गप्रेमींनी सोबत घेऊन तिने इमारती भोवती व रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले. आज कॉलनीतील उंच झाडे मान झुकवून वंदन करत असल्याचा आभास झाला तिला व तिने नकळत वंदन केले निसर्गाला. अलंकार शोभा शोभा वाढवली आजच्या कार्यक्रमाची. तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा वृक्षारोपणाचा संदेश दिला जो संत तुकारामांनी तेव्हा देऊन ठेवलाय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आणि आपण सगळ्यांनीच झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत. 2 वर्षानंतर आपल्याला अलग पाठवणारे अलंकार माधव रामचंद्र कुलकर्णी मुक्काम पोस्ट तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथून लिहितात. दामिनी, बरेच दिवसानंतर पावसाची पहिली सर आली म्हणून मी धावत येऊन घराच्या अंगणात येऊन थांबलो. मातीचा सुगंध दरवळला होता तेवढ्यात माझं पहिलं प्रेम असलेली बालमैत्रीण रस्त्यावरून जाताना दिसली. मी तिला मोठ्याने दामिनी अशी हाक दिली, पण ती क्षणात विजेच्या कडकडाटाच्या आवाजातच विरली. अगं भिजू नये म्हणून ती त्वरेने निघून गेलेल्या व चिंब भिजलेल्या रस्त्यावर मी पुन्हा विजेच्या दुसऱ्या कडकडाटाची वाट बघतोय. अंग भिजू नये म्हणून ती त्वरेने निघून गेलेल्या म्हणजे दामिनीवरचं तुमचं, दामिनीवरचं तिचं निस्सीम प्रेम, त्याचं निस्सीम प्रेम. त्याला वाट बघायला भाग पडतंय. अनेक पावस आहे तो वाट पाहिल, पण दामिनी या शब्दाचा केलेला उपयोग मात्र अप्रतिम आहे. अलकप्रेमी रसिकृष्ण होते. अलंकार मित्रांनो कुठेही जाऊ नका, संगीताचा आस्वाद घ्या. तोपर्यंत मी अल्पशी विश्रांती घेतो. आनंदी राहा, आनंद लुटा.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: सपोज आपने मुझे अभी आकर कहा कि आपका शरीर कमजोर है, एक आपकी बात को इग्नोर कर दो, ठीक है। सेकंड मैं कहूँ कि मैं कुछ नहीं कर सकती उस बारे में, है कमजोर तो है, आई कांट हेल्प, खाना ऐसा है, आजकल पानी ऐसा है, मौसम ऐसा है, तो ये कमजोर है। थर्ड ऑप्शन इज ठीक है, आई स्टार्ट वर्किंग ऑन इट टुडे, एंड अगर मैं आज भी उस पर काम करना शुरू कर दूं, चाहे मैंने 50 साल कोई काम नहीं किया उसके ऊपर एंड वो कमजोर हो चुका है, बिल्कुल कमजोर हो गया, लेकिन आज भी अगर उस पर काम करना शुरू कर दिया, आई एम मूविंग फ्रॉम डिजीज टू हेल्थ। आज अगर काम करना नहीं शुरू किया उस पर, देन इट्स डिक्लाइनिंग फर्दर फर्दर फर्दर। तो आज डिप्रेशन नहीं होगा ये बात सुन के, लेकिन आज अगर ध्यान नहीं रखा और कल अगर कोई बड़ी बात आ गई तो ताकत नहीं होगी उसको फेस करने में, तब डिप्रेशन होने का चांस होता है। आज इस बात को सुनने से नहीं होना चाहिए, आज एक रियलाइजेशन होने चाहिए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: लोकप्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये। अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत एकापेक्षा एक बहारदार अलक तुम्ही 28 जून 2026 अर्थात प्रयोग क्रमांक 208 कार्यक्रमात ऐकलेले आहात। आशय संपन्न अशा आलक, वेगवेगळ्या विषयांवरच्या आलक सादर करताना आरजे जगदीशला प्रचंड आनंद होतो आणि याच साक्षीने, याच पुराव्याने आणि याच उत्सुकतेने आरजे जगदीश सादर करतोय 28 जून 2026 प्रयोग क्रमांक 208 मधील पुढची आलक। नियमित अलककार विरार पूर्व येथून चेतन सुरेश सकपाळ लिहितात, जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवण्यासाठी त्याने फोन हातात घेतला होता, तेवढ्यात विकासाच्या नावाखाली हजारो जुना वृक्षांची होत असलेली कत्तल त्याला आठवली। क्षणभर तो विचारात पडला आणि हातातील फोन तसाच बंद करून बाजूला ठेवून जमेल तिथे जमेल तसे त्याने झाड लावण्याचा मनाशी निश्चय केला। अलककार चेतन, मी नेहमी म्हणतो तुम्ही अलकची झलक कार्यक्रमाचं चैतन्य आहात, चेतन आणता तुम्ही अलकची झलक कार्यक्रम, सतेज करता, उत्साहित करता आणि खरंच वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रसंगांवर वेगवेगळ्या घटनांवर आधारित अलक लिहून तुम्ही दमदार अलक पाठवत असता। खरंच मला असं वाटतं की शुभेच्छा दिल्याच पाहिजेत, पण शुभेच्छा देताना हाही विचार करायला हवा की आपण कृती काय करतो, आपण कार्य काय करतो, का बोलाचीच कडीनी बोलाचाच भात। हे काम तर पुढाऱ्यांकडे दिलंय, त्यांची निष्ठा म्हणजे कबुतरांची विष्ठा आहे, मग आपण त्या ठिकाणी काय करायला हवं? तर आपण अलककार चेतन यांनी सुचवलेल्या जमेल तसे जमेल तिथे झाड लावून झाड जगवलं पाहिजे। आमचे सन्माननीय बिडवे सर आहेत, दरवेळेला जितका वाढदिवस तितकी झाडं लावतात आणि लावतात नाही तर ती जगवतात। आपण मला वाटतं तसं करायला हवं। चला वळूया पुढच्या अलककडे। नागपूर येथून अलककार उज्ज्वला धांडे लिहितात, लहानपणापासूनच त्याचे ध्येय मोठे होते आणि ते त्याने हस्तगत देखील केले, कधीही स्वतःकडे लक्ष दिले नाही, सगळं व्यवस्थित सुरू होतं। अचानक 32व्या वर्षी त्याला हृदयाचा झटका आला, सर्व जागीच राहिले। अलककार उज्ज्वला, मी गेल्याला तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे, तुम्ही लिहित राहा, वाचत राहा, ऐकत राहा, ऐकवत राहा, चिंतन करा, मनन करा, साधना करा, आणखीन छान लिहाल। खरंच आहे, काळाच्या ओघामध्ये आपण कधी कुठे कसे हरवले जाऊ संपेल काहीच सांगता येत नाही। स्वतःकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे आणि मला वाटतं स्वतःकडे लक्ष हे सुद्धा समाजाकडे दिलेलं लक्ष इतकंच महत्वाचं आहे। कारण सर सलामत तो पगडी 50, फार छान, फार उत्तम, दमदार अलक। वळूया पुढच्या अलककडे। गोंदिया येथून अलककार निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार लिहितात, त्याला एका वर्षात 1000 वृक्ष लावायचे होते। त्याने कवी संमेलन जत्रा यामध्ये मोफत पपई, चारोळी, चिंच अशा प्रकारचे बीजे वाटप केले। दिलेल्या बीजाचे 23 जून पर्यंत काहींचे घरी बीजाचे रोपटे तयार झाले असे अनेक संदेश वाचून त्याचे मन भारावून गेले। वा, फारच छान अलककार किशोर कुमार, तुम्हालाही मानाचा मानाचा मुजरा, फार छान, जमेल तसं झाडं लावण्याची अलगकार चेतन यांची अलग मानाचा मुजरा आहेच. तुम्हालाही मानाचा मुजरा आहे. वृक्ष लावले पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत. मी म्हणतो जेवढं आयुष्य तेवढी झाडं आपण लावा, प्रत्येक वर्षी तेवढी झाडं लावा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये झाडं गणिती पद्धतीने नाही तर भूमिती पद्धतीने वाढतील आणि ऑक्सिजन सुद्धा भूमिती पद्धतीने वाढेल आणि ही पृथ्वी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देईल आणि तुम्ही दीर्घायुषी व्हाल. वा अलंकार स्नेहा चव्हाण आष्टा सांगली येथून लिहितात, स्वतःच्या दोन लेकी उच्च पदस्थ असताना एका अत्यंत बिकट परिस्थिती असणाऱ्या घरातील मुलगी हुंडाबळी प्रथेला फाटा देत सून म्हणून घरी आणली. त्या माऊलीने तिलाही उच्च पदस्थ करून लाल दिव्याच्या गाडीतून माहेरी आलेली मुलगी पाहून आनंद अश्रू आलेल्या बापाच्या काबाड कष्टाचे जणू सोने केले. अलंकार स्नेहा सगळं ठीक, पण अलग 4 ते 5 वाक्यांमध्ये हवी. याचा अर्थ पूर्णविराम कुठेच द्यायचा असं नाही. पूर्णविराम देत चला. आपण शंकर महादेवन नाही आहोत एका श्वासामध्ये गीत म्हणायला, तसं एका श्वासात लिहायला. भलं मोठं पल्लेदार वाक्य नको, छोटी छोटी वाक्य करा, तोडा, म्हणजे जेणेकरून तिथे त्या ठिकाणी काय करता येईल, पूर्णविराम घेता येईल आणि नवीन विषयाकडे वळता येईल. पण मला वाटतं ही खरंच छान आहे. स्वतःच्या दोन लेखी उच्च पदस्थ आणि दुसरी मुलगी फाटा देऊन, हुंडाबळीला फाटा देऊन, हुंडाबळीच्या प्रथेला, खरं म्हणजे हुंड्याच्या प्रथेला फाटा देऊन सून म्हणून घरात आणली, हे किती चांगलं आहे. मला वाटतं त्या माऊलीला मानाचा मानाचा मुजरा. पंढरपूर येथून रत्नश्रेय टोपण्णावाने अलंकार जयश्री शिंदे लिहितात, गुण्या गोविंदाने राहणाऱ्या दोन भावांमध्ये एका गैरसमजामुळे कडाक्याचे भांडण झाले. इतके दिवस ते वाटणी करण्यास भाग पडले, इतके की ते वाटणी करण्यास भाग पडले. वाटणी केल्यानंतर मोठ्या भावाने छोट्या भावाला विचारले, तुला कोणता वाटा हवा? छोट्या भावाने बराच विचार केला आणि दुसरा वाटा निवडला, कारण पहिल्या वाट्यात होती सगळी संपत्ती आणि दुसऱ्या वाट्यात होता स्वतः त्याचा मोठा भाऊ. अलंकार जयश्री अफुलातून अप्रतिम, निव्वळ नातेसंबंध टिकवणारी अलक नव्हे तर नातेसंबंधाचा नवा अध्याय लिहिणारी अलक आहे. गैरसमजावर जालिम उपाय, रामबाण उपाय म्हणजे अलक आहे. मला तुम्हाला 10 पैकी 10 गुण, 100 पैकी 100 गुण द्यायचे आहेत. मानाचा मानाचा प्रचंड मुजरा द्यायचा आहे, कारण अप्रतिम आहे आणि शेवटच्या कलाटणीने, धक्का तंत्रने संपूर्ण अलकचा सूर बदलला आणि संपूर्ण अलकने नात्याचा सूर आळवला. आवळायचा गळा नात्याचा, त्यापेक्षा नात्याचा सूर आळवणं, नात्याचं सारे गमप म्हणणं किती सुंदर. मला तर प्रचंड भावली, खूपच छान. अप्रतिम, मला तुम्हाला येऊन पंढरपूरला भेटावं लागेल, त्यानिमित्ताने विठुरायाचं दर्शन घेता येईल. द्यालना आसरा एक रात्रीचा. चला तर ऐकूया. अलंकार सौ अचलाधारप रोहा येथून लिहितात, त्याची कंपनी बंद पडली आणि आयुष्याचं सगळं गणित चुकलं. मुलाला मनासारखं शिक्षण घेता आलं नाही, हौस करता आली नाही, म्हणून तो सारखा चिडचिड करायचा. मुलाचं लग्न होऊन तो जेव्हा बाबा झाला तेव्हा त्याने बाबांना फादर्स डेच्या शुभेच्छा पाठवल्या. अरे वा अलंकार अचला, तुम्ही तर काय छानच अलक लिहिता. तुमच्या अलकचं कौतुक साक्षात अलक गुरु मयुरेश देशपांडे यांनी सुद्धा केलेलं आहे. तुम्ही अलकच्या विजेत्या सुद्धा आहात, त्याच्यामुळे तुम्ही छान लिहिता, मलाही आवडली. आणि बापाची त्या ठिकाणी तगमग, बापाची होणारी कुतरवोड किती सुंदर पद्धतीने छोट्याशा या गोष्टीमध्ये तुम्ही मांडलेत, छान. चला तर बऱ्याच दिवसानंतर आपल्यापर्यंत अलक पाठवणाऱ्या तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील अलंकार सौ संगीता राजेंद्र पाटील लिहितात, विमानात बसल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आले. व्यसनाधीन असल्यामुळे मी मुलाला कधी 1 रुपया देखील दिला नाही आणि आज तो नोकरीला लागताच मला भारत दर्शनासाठी विमानाने नेतोय. वा अलंकार संगीत, अलंकार संगीता संगीत आहे तुमच्या अलक मध्ये असं मला म्हणायचं होतं. म्हणजे बिघडलेला बाप आणि त्या ठिकाणी बिघडलेल्या वडिलांवर, व्यसनाधीन मुला वडिलांवर सुद्धा माया करणारा, जीव लावणारा

मिश्किल आहे तुमची अलग, म्हणजे एकीकडे अंधश्रद्धा कशी पसरवली जाते हे सांगता सांगता पुन्हा तुम्ही अंधश्रद्धेकडे वळलात, पण तरी एक चांगली बातमी म्हणजे अंधश्रद्धेला छेदही दिलात की कुत्रा भुंकतोय म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे, विचित्र भुंकतोय म्हणजे वाईट होणार आहे असं नसतं, तर चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. वा छान, फक्त कुत्र्याच्या भुंकण्याचा आणि त्या चांगल्या गोष्टीचा कुठेही संबंध नाही. आता जे जगदीश वळतोय कौटुंबिक अलगची झलक या कार्यक्रमाकडे, अर्थात वनगे कुटुंबियांच्या अलगकडे. अलगकर शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, आई बापाविना पोरकी असणारी ती सासरच्या प्रेमळ कुटुंबात कधी रमली हे तिला कळलेच नाही. आज तिच्या पदोन्नतीची बातमी कळताच तिचे सासरे तिचे कौतुक करून स्वागत करण्यासाठी केक आणि भेटवस्तू घेऊन आले. बाबा, तुम्ही आणि आईनी मला माहेरची कमी कधीच भासू दिली नाहीत, असं म्हणून तिने दोघांच्या पायावर आपले मस्तक ठेवले. अलक्कर शैलजा एकच सूचना द्याविषयी वाटते, शेवटी पायावर मस्तक ठेवले एवढंच केलं असतं तरी चाललं असतं. तिने ते कृतज्ञतेचे शब्द नसती बोलली तरी चाललं असतं, कारण त्याच्यात सगळं काही आलं. पण तरीही त्या सुनेला मात्र मानलं पाहिजे, कारण तिने सुद्धा माहेर नसलेलं सासर आपलंसं केलं आणि सासरमध्ये माहेर शोधलं. वळूया, अलंकार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, तू कितीही प्रयत्न केलेस तरी माझ्यापेक्षा वर जाऊ शकणार नाही. आकाशात उंच उडणारा पतंग धाग्यास म्हणाला, धाग्याने स्मित करत फक्त त्याची साथ सोडली आणि अलक्कार महेंद्र तिने साथ सोडली की त्याचं काय होतं ते लक्षात घ्या, आणि तुमच्या दोघांचं कुटुंब म्हणजे नांदा सौख्य भरे. मी पाहिलंय, मी अनुभव घेतलाय, आणि तुमचं दोघांचं एकमेकांसाठी जगणं, एकमेकांचा विचार करणं, एकमेकांसाठी त्या ठिकाणी असणं मी स्वतः अनुभवलंय. मला वाटतं तुम्ही पतंग आणि धागा नाही आहात, तर तुम्ही त्या ठिकाणी एकमेकांसाठी एकमेकांसाठीच असणारे ज्योत आणि पंती, ज्योत आणि प्रकाश आहात. म्हणजे प्रकाश ज्योतीची साथ सोडली तर दोघंही संपतात तसं आहे. मला वाटतं तुमचं आयुष्य एकमेकांसाठी असंच वाहू द्या. खूप छान, पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंच आहे मनसोक्त गप्पा मारायला आणि तुमच्या सुनबाईच्या हातचा तो चवदार नाश्ता खाण्यासाठी. ऐकूया पुढची अलग, नेल्लूर येथून म्हणजेच आंध्र प्रदेश येथून अलंकार सौ वनमाला औटी हत्वळने लिहितात, व्हॉट्सअप स्टेटस कंपनीचा नियम फोन लॉकरमध्ये ठेवण्याचा. संध्याकाळी तो ती घरी पोहोचले, सर्व नातेवाईक ठिय्या मांडून बसलेले. एका जणाला विचारले, तुम्ही सगळे इकडे? त्याने व्हॉट्सअप स्टेटस दाखवले, त्यात तिचा त्यांचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली असा मेसेज. इतका त्यांचा 10 वर्षाचा मुलगा ओरडत आला, बघा माझी आयडिया किती पाहुणे आले आणि नाचायला लागला. वा वा, अलंकार वनमाला वेगळी आहे, अलग भन्नाट आहे, अलग 10 वर्षाच्या मुलाचं कौतुक करावं असं वाटतं मला. नातेवाईक यायलाच पाहिजेत हा संदेश त्याने दिला. घर भरलेलं असायला पाहिजे, कदाचित त्याला खाऊसाठी नातेवाईक हवे असतील, कदाचित तो माणूस वेडा असेल, पण माणसं विसरलेल्या माणसांना त्या 10 वर्षाच्या मुलाने वटणीवर आणलं, म्हणून त्या ठिकाणी मला त्याला मानाचा मुजरा द्यायचा आहे. आणि हीच अलग 1 एप्रिलला आली असती तर आणखीन बहार आली असती, आणि ते नातेवाईक किती खळखळून हसले असतील, 10 वर्षाच्या मुलाने केवढं हसू पेरलं, हे हास्य पेरणं तो आयुष्यभर करत राहील. मला वाटतं तो पुढचा चार्ली नक्कीच होईल. वा, फार छान अलग करवन मला, जबरदस्त, मला प्रचंड आवडली. म्हणजे यावेळेच्या अलग बऱ्याचशा मिचकिल आहेत बरं का. अलग प्रेमी रसिक श्रोते हो, अलगकर मित्रांनो, आता आरजी जगदीश घेतोय बर्थडे गर्ल. अलगकार सौ रसिका आनंद शाळीग्राम अर्थात काव्य रसिका पुणे यांची अलग. बऱ्याच समूहाने त्या ठिकाणी अलगची झलका कार्यक्रम जणू काही वाईट टाकलाय, पण त्या समूहातील त्या ठिकाणी माणसं अलगकार मित्र अलग पाठवतात. आणि अलगकार रसिका, तुम्हाला महाराष्ट्राच्या वतीने, मी तर म्हणतो संपूर्ण विश्वाच्या वतीने, रेडिओ पुणे या आवाजच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू अलगकार रसिका. आणि अलगकार मित्रांनो, बरं का, तुमचा वाढदिवस असेल तरी कळवत चला, म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देणं सोपं होईल. अलगकार रसिका लिहितात, ती नवीन ड्रेस घालून खूप छान नटून तटून आवरून तयार होती, कारण आज तिचा वाढदिवस होता. तिला घरातून कोणीही शुभेच्छा दिल्या नाहीत, तिला वाटले सगळे आपला वाढदिवस विसरले आहेत.

ती संध्याकाळी देवापुढे दिवा लावत होती. अचानक तिचा मुलगा आणि तिचे पती छान केक व भेटवस्तू घेऊन तिच्याजवळ आले. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. वा अलका रसिका, पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे तुमचा वाढदिवस कोणच विसरणार नाही, बऱ्याच समूहांवर साजरा केला जाईल आणि घरात तर मंगलमय वातावरण असेल. मला सुद्धा तुमच्या वाढदिवसाला नक्कीच कधीतरी यायला आवडेल. जसं अलंकार मित्र वेगवेगळ्या कारणानिमित्ताने भेटणार आहेत, तसं आपलीही एकदा भेट व्हावी. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप छान, खूप मस्त वळूया अर्थात निरोपाकडे. आरजे जगदीश घेतोय या प्रयोग क्रमांक 208 म्हणजे 28 जून 2026 कार्यक्रमात. निरोप, धन्यवाद. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: जगदाले सर, जगदाले लाल साहेब लक्ष्मण आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे संभाजी महाराज यांच्याबद्दल। तर आपण सर्वांतर्फे जगदाले सरांचा खूप खूप आभार आणि स्वागत।
1: धन्यवाद, नमस्ते।
0: नमस्कार जगदाले सर, आणि सर्वात पहिला म्हणजे तुम्ही थोडक्यात आपला परिचयही द्या आणि त्याच्यानंतर आपण संभाजी महाराज बद्दल विचार करूया।
1: सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार। मी जगदाळे लालासाहेब लक्ष्मण, मी सध्या पुणे या ठिकाणी भोसरी या भागामध्ये श्रीराम विद्या मंदिर या शाळेमध्ये सध्या शिक्षक म्हणून काम करतोय। गेले 23 वर्ष मी हे काम करतोय। एक आवड म्हणून या पेशामध्ये मी उतरलो आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मला बोलायची संधी या चॅनलच्या माध्यमातून मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो।
0: आणि संभाजी महाराजांचं व्यक्तित्व कसं होतं याच्याबद्दल आपले विचार।
1: संभाजी महाराज हे शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र। संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांपेक्षाही शूर, धाडसी आणि पराक्रमी जर म्हटलं तर संभाजीराजांना म्हणता येईल। 13 वर्षाच्या जीवनामध्ये सलग 13 वर्षे लढाई करणारा एकमेव राजा म्हणजे आमचा संभाजी राजा। संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर कवी कलशांची एक कविता आठवते मला, ज्याच्यामध्ये संभाजी राजांच्या स्वराज्याप्रती असलेली त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका, स्वराज्यावर त्यांचं असलेलं प्रेम हे त्या कवितेतून व्यक्त होतं। ती कविता मी आपल्याला सांगतो। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। तेज पुंज तेजस्वी आके, तेज पुंज तेजस्वी आके, निकल गई पर झुका नहीं, शिवाजी का ही बेटा था पर वह गलत राह पर चला नहीं। तेज पुंज तेजस्वी आके, निकल गई पर झुका नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं। हाथ कटे तो क्या हुआ, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं। हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं। जीवा कटी खून बहाया, जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं। बरस 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, बरस 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। मातृभूमि के जीवन कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे दूजा कोई दुनिया में जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था। मला वाटतं या कवितेतून संभाजी राजांच्या बाबतीत, जरी ही कविता संभाजी राजांच्या शेवटाविषयी असेल तरी सुद्धा असे संभाजी राजांच्या बाबतीत बोललं गेलं नंतरच्या इतिहासामध्ये की संभाजीराजे हे व्यसनी होते, संभाजीराजे हे बाईलवेडे होते, संभाजीराजांना वेगवेगळे नाद होते, अशा अनेक आरोप संभाजीराजांवर केले। माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठा अन्याय इतिहासकारांनी या महाराजांवर केला। संभाजीराजांसारख्या शूर, धाडसी, पराक्रमी, स्वराज्यप्रेमी व्यक्तींवर गलिच्छ आरोप मधल्या काळामध्ये केले गेले। पण ही कविता वाचल्यानंतर ज्यावेळेस औरंगजेबाने संभाजीराजांना कैद केलं, कैद केल्यानंतर या पद्धतीने संभाजीराजांना मारलं गेलं, त्याचं वर्णन या कवितेत केलं गेलेलं आहे। जर ज्या व्यक्तीचं हात कापले गेले, पाय कापले गेले, जीभ कापली गेली, डोळ्यामध्ये गरम लोह्याच्या सळ्या टाकल्या गेल्या, तरी सुद्धा ज्या व्यक्तीनं धर्म बदलला नाही तो व्यक्ती व्यसनी, नादिष्ट, बाईलवेडा असू शकतो का, याच्यावर आपल्यासारख्या सुज्ञ माणसांनी विचार करणं गरजेचं आहे। शिवाजी महाराजांचा हा सुपुत्र, ज्या महाराजांच्या जन्माला पोटी जन्माला आलेला हा सुपुत्र आहे, त्याच्यावर गद्दारीचं बालंड फोडलं गेलं। पण मला हे म्हणायचंय की ज्या पद्धतीने औरंगजेबाने संभाजीराजांना मारलं, तर मला असं वाटतंय आपल्याला एक साधा चटका दिला तर आपण लगेच कॉम्प्रोमाइज करू कुठल्याही गोष्टीला। पण संभाजीराजांच्या अंगाची साल काढली गेली, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं गेलं, आपण विचार करा ज्या पद्धतीने संभाजीराजांना मारलं गेलं त्या पद्धतीची छोटी इजा जर आपल्याला झाली तर आपण क्षणात बदलू, आपण क्षणात गद्दार होऊ, पण संभाजीराजांनी ते केलं नाही। जर एवढ्या वेदना होऊन जर जो व्यक्ती बदलत नसेल, जो व्यक्ती यत्किंचितही डळमळीत होत नसेल, तर त्या व्यक्तीच्या बाबतीत आपण हे जे ब्लेम करतो, हे जे आरोप करतो, तर ते कितपत खरे असतील तर याच्यावर विचार होणं खूप गरजेचं आहे. संभाजीराजे हे शिवाजीराजांपेक्षाही धाडसी, पराक्रमी आणि शूर होते. जिजाबाईंसारखी आजी ज्यांना मिळाली, शिवाजी महाराजांसारखे वडील ज्यांना मिळाले, तो सुपुत्र कधीही वायाला जाणार नाही. आणि मला वाटतं या कवितेतून कवी कलशाने, आणि ही कवी कलश हे एक शीघ्र कवी होते, या शीघ्र कवीने औरंगजेबाच्या समोर ज्यावेळेस औरंगजेब गुडघ्यावर बसलेला होता आणि संभाजीराजांना पकडून आणलं होतं साखळदंडामध्ये, त्यावेळेस संभाजीराजांची मान खाली नव्हती. ताट मानेने छाती काढून संभाजीराजे या औरंगजेबाच्या नजरेला नजर लावून होते. कवी कलशाला ज्यावेळेस औरंगजेबानं सांगितलं की तू शीघ्र कवी आहेस, या परिस्थितीचं वर्णन तू कर, तर कवी कलशानं जे वर्णन केलं ते अभेद्य वर्णन होतं. ज्यावेळेस रामायणामध्ये हनुमानाला पकडून रावणाच्या समोर उपस्थित केलं गेलं, तर त्या हनुमानाची उपमा कवी कलशाने संभाजीराजांना दिली. जसा शूरपणे हनुमान त्या काळामध्ये रावणाच्या पुढे जाऊन त्या रावणाच्या लंकेचं दहन केलं, तसाच माझा राजा आज लालबुंद दिसतोय तुम्हाला इथे आणि ताटमानेन तुमच्या पुढे उभा दिसतोय. शत्रूच्या गोटात जाऊन संभाजीराजांचा कवी, एक साधा कवी म्हटलं तरी चालेल आपण, एक साधा कवी जर औरंगजेबाला डोळे दाखवू शकतो तर संभाजीराजे काय चीज असतील हे सांगण्याची गरज नाही.
0: संभाजीराजेबद्दल विशेष माहिती करून घेतोय जगदाले सरांबरोबर. छान विचार आणि एक सुंदर कविताही आपण सांगितला संभाजीराजेंच्या व्यक्तित्वबद्दल. फारच आनंद वाटला. प्रत्येक इतिहासाच्या एक घटना आपल्याला प्रेरणा देतात, तसं संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये जे प्रेरणादायक घटना आहे ज्याच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळेल अशी काही गोष्टी तुम्ही सांगा.
1: आता सध्या टीव्हीवर एक मालिका चालू आहे संभाजीराजे, मला वाटतं सगळे बघत असतील. तर हल्लीच्या युगामध्ये अशा मालिका बघायला जरा सगळेजण कंटाळा करतात. मालिका कुठल्या आवडतात तर आता बऱ्याचशा फॅमिली ड्रामा चालू येतात तर सध्या टीव्हीवर. माझी मला त्यात मालिकांची नावं पण नीट सांगता येणार नाही. लागीर झालं जी बरेच काय असे आहेत, माझा नवरा तुझी बायको असे काहीतरी विषय आहेत. तर अशा विषयांमध्ये आपण दिवसभर टीव्हीच्या समोर बसतो. खूप दुर्दैव आहे, ज्या भारताला एक जाज्वल्य इतिहास आहे, ज्या महाराष्ट्राला एक जाज्वल्य इतिहास आहे, ज्या जाज्वल्य इतिहासामध्ये अशी अनेक नररत्न होऊन गेली आणि ही नररत्न इतिहासामध्ये होऊन गेली, इतिहास घडवून गेली, त्या इतिहास घडवणाऱ्या नररत्नांकडे आपल्याला बघायला वेळ नाही. आम्हाला ऐकायला काय आवडतं तर पॉप सॉंग आवडतात, आम्हाला मेलोड्रामा आवडतात, आम्हाला अनेक अशा वेगळ्या घटना की ज्याच्यावर आम्ही अंग वाकडे तिकडे करून डीजेवर कसेही डान्स करतो, शिवजयंतीला आम्ही कसेही डान्स करतो. हे पाहिलं की खूप दुःख होतं, वाईट वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजांसारख्या व्यक्ती होऊन गेल्या, त्या महाराष्ट्रामध्ये आज हे दर्शन किंवा त्या भारतामध्ये आज आपल्याला हे दर्शन होतं.
2: मैं हूं मनु और मैं ये कहानी सुन रही थी आप सभी के साथ पुराने स्तंभ जी से. तो कैसी लगी आपको ये कहानी? और हमारे एक्सपर्ट जी ने भी तो कितनी सारी बातें बताई है ना. वैसे दोस्तों, मैं ये सोच रही थी कि संभाजी महाराज की दृढ़ता, उनका धैर्य, उनका हर एक निर्णय जैसे उनकी वैल्यूज, उनके एथिक्स का एक क्लियर रिप्रेजेंटेशन होता था, है ना. कहते हैं ना कि कैरेक्टर हमेशा रिफ्लेक्ट होता है, उसी प्रकार से उनकी जो दृढ़ता थी वो हर युद्ध में, हर परिस्थिति में रिफ्लेक्ट होती थी. वैसे आज कहीं ना कहीं हमारे साथ ऐसा होता है कि हमें लगता है कि दुनिया में वैल्यूज की कद्र तो है नहीं, तो टिट फॉर टैट करते हैं, लोगों की तरह हम भी ऐसे बिहेव करते हैं और अपनी क्वालिटीज को जल्दी छोड़ देते हैं. तो ऐसे में न हम अपनी क्वालिटीज के रहते हैं, न दूसरों की क्वालिटीज के रहते हैं. तो क्यों ना हम भी संभाजी महाराज से आज एक बात सीखें कि जो हमारी क्वालिटी है उसमें हमें दृढ़ रहना है. भले और लोग अपनी क्वालिटीज या अपनी कमियों में दृढ़ रहें, लेकिन हमें अपनी क्वालिटी को एकदम मजबूती से पकड़ के रखना है, चाहे कुछ हो जाए. फिर शायद हम भी कुछ ऐसा कार्य कर पाएंगे कि हमारा भी नाम स्वर्णिम अक्षरों में लिखा जाए, या ऐसा कोई कार्य करें कि हमें हमेशा जमाना याद रखे. तो याद रखिएगा आप भी पुराने स्तंभ जी को। फिलहाल हमारे चलने का वक्त हो चला है। मैं लूंगी आप सभी से विदाई। सुनते रहिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत शुक्रिया। चलिए अब अपने एक्सपर्ट से सुनते हैं कि वो संभाजी महाराज के बारे में हमें और क्या नई बात बताते हैं।
1: जगदाले सर, जगदाले लाल साहेब लक्ष्मण आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे संभाजी महाराज यांच्याबद्दल। तर आपण सर्वांतर्फे जगदाले सरांचा खूप खूप आभार आणि स्वागत।
2: धन्यवाद, नमस्ते।
1: नमस्कार जगदाले सर, आणि सर्वात पहिला म्हणजे तुम्ही थोडक्यात आपला परिचयही द्या आणि त्याच्यानंतर आपण संभाजी महाराज बद्दल विचार करूया।
2: सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार। मी जगदाळे लालासाहेब लक्ष्मण, मी सध्या पुणे या ठिकाणी भोसरी या भागामध्ये श्रीराम विद्या मंदिर या शाळेमध्ये सध्या शिक्षक म्हणून काम करतोय। गेले 23 वर्ष मी हे काम करतोय। एक आवड म्हणून या पेशामध्ये मी उतरलो आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मला बोलायची संधी या चॅनलच्या माध्यमातून मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो।
1: आणि संभाजी महाराजांचं व्यक्तित्व कसं होता याच्याबद्दल आपले विचार।
2: संभाजी महाराज हे शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र। संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांपेक्षाही शूर, धाडसी आणि पराक्रमी जर म्हटलं तर संभाजीराजांना म्हणता येईल। 13 वर्षाच्या जीवनामध्ये सलग 13 वर्ष लढाई करणारा एकमेव राजा म्हणजे आमचा संभाजी राजा। संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर कवी कलशांची एक कविता आठवते मला, ज्याच्यामध्ये संभाजी राजांच्या स्वराज्याप्रती असलेली त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका, स्वराज्यावर त्यांचं असलेलं प्रेम हे त्या कवितेतून व्यक्त होतं। ती कविता मी आपल्याला सांगतो। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। तेज पुंज तेजस्वी आके, तेज पुंज तेजस्वी आके, निकल गई पर झुका नहीं, शिवाजी का ही बेटा था पर वह गलत राह पर चला नहीं। तेज पुंज तेजस्वी आके, निकल गई पर झुका नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं। हाथ कटे तो क्या हुआ, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं। जीवा कटी खून बहाया, जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं। बरस 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, बरस 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। मातृभूमि के जीवन कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे दूजा कोई दुनिया में जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था। मला वाटतं या कवितेतून संभाजी राजांच्या बाबतीत, जरी ही कविता संभाजी राजांच्या शेवटाविषयी असेल तरी सुद्धा असे संभाजी राजांच्या बाबतीत बोललं गेलं नंतरच्या इतिहासामध्ये की शिवाजी संभाजीराजे हे व्यसनी होते, संभाजीराजे हे बाईलवेडे होते, संभाजीराजांना वेगवेगळे नाद होते, अशा अनेक आरोप संभाजीराजांवर केले। माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठा अन्याय इतिहासकारांनी या महाराजांवर केला। संभाजीराजांसारख्या शूर, धाडसी, पराक्रमी, स्वराज्यप्रेमी व्यक्तींवर गलिच्छ आरोप मधल्या काळामध्ये केले गेले। पण ही कविता वाचल्यानंतर ज्यावेळेस औरंगजेबाने संभाजीराजांना कैद केलं, कैद केल्यानंतर या पद्धतीने संभाजीराजांना मारलं गेलं, त्याचं वर्णन या कवितेत केलं गेलेलं आहे। जर ज्या व्यक्तीचं हात कापले गेले, पाय कापले गेले, जीभ कापली गेली, डोळ्यामध्ये गरम लोह्याच्या सळ्या टाकल्या गेल्या, तरी सुद्धा ज्या व्यक्तीनं धर्म बदलला नाही,

0: व्यसनी नादिष्ट बैलवेडा असू शकतो का याच्यावर आपल्यासारख्या सुज्ञ माणसांनी विचार करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा हा सुपुत्र, ज्या महाराजांच्या जन्माला पोटी जन्माला आलेला हा सुपुत्र आहे, त्याच्यावर गद्दारीचं बालंड फोडलं गेलं. पण मला हे म्हणायचंय की ज्या पद्धतीने औरंगजेबाने संभाजीराजांना मारलं, तर मला असं वाटतंय आपल्याला एक साधा चटका दिला तर आपण लगेच कॉम्प्रोमाइज करू कुठल्याही गोष्टीला. पण संभाजीराजांच्या अंगाची साल काढली गेली, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं गेलं. आपण विचार करा, ज्या पद्धतीने संभाजीराजांना मारलं गेलं, त्या पद्धतीची छोटी इजा जर आपल्याला झाली तर आपण क्षणात बदलू, आपण क्षणात गद्दारू. पण संभाजीराजांनी ते केलं नाही. जर एवढ्या वेदना होऊन जर जो व्यक्ती बदलत नसेल, जो व्यक्ती यत्किंचितही डळमळीत होत नसेल, तर त्या व्यक्तीच्या बाबतीत आपण हे जे ब्लेम करतो, हे जे आरोप करतो, तर ते कितपत खरे असतील तर याच्यावर विचार होणं खूप गरजेचं आहे. संभाजीराजे हे शिवाजीराजांपेक्षाही धाडसी, पराक्रमी आणि शूर होते. जिजाबाईंसारखी आजी ज्यांना मिळाली, शिवाजी महाराजांसारखे वडील ज्यांना मिळाले, तो सुपुत्र कधीही वायाला जाणार नाही. आणि मला वाटतं या कवितेतून कवी कलशाने, आणि हे कवी कलश हे एक शीघ्र कवी होते, या शीघ्र कवीने औरंगजेबाच्या समोर ज्यावेळेस औरंगजेब गुडघ्यावर बसलेला होता आणि संभाजीराजांना पकडून आणलं होतं साखळदंडामध्ये, त्यावेळेस संभाजीराजांची मान खाली नव्हती. ताट मानेने छाती काढून संभाजीराजे या औरंगजेबाच्या नजरेला नजर लावून होते. कवी कलशाला ज्यावेळेस औरंगजेबानं सांगितलं की तू शीघ्र कवी आहेस, या परिस्थितीचं वर्णन तू कर, तर कवी कलशानं जे वर्णन केलं ते अभेद्य वर्णन होतं. ज्यावेळेस रामायणामध्ये हनुमानाला पकडून रावणाच्या समोर उपस्थित केलं गेलं, तर त्या हनुमानाची उपमा कवी कलशाने संभाजीराजांना दिली. जसा शूरपणे हनुमान त्या काळामध्ये रावणाच्या पुढे जाऊन त्या रावणाच्या लंकेचं दहन केलं, तसाच माझा राजा आज लालबुंद दिसतोय तुम्हाला इथे आणि ताटमानेन तुमच्या पुढे उभा दिसतोय. शत्रूच्या गोटात जाऊन संभाजीराजांचा कवी, एक साधा कवी म्हटलं तरी चालेल आपण, एक साधा कवी जर औरंगजेबाला डोळे दाखवू शकतो तर संभाजीराजे काय चीज असतील हे सांगण्याची गरज नाही.
1: संभाजीराजेबद्दल विशेष माहिती करून घेतोय जगदाले सरांबरोबर. छान विचार आणि एक सुंदर कविताही आपण सांगितला संभाजीराजेंच्या व्यक्तित्वबद्दल. फारच आनंद वाटला. प्रत्येक इतिहासाच्या एक घटना आपल्याला प्रेरणा देतात. तसं संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये जे प्रेरणादायक घटना आहे ज्याच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळेल अशी काही गोष्टी तुम्ही सांगा.
0: आता सध्या टीव्हीवर एक मालिका चालू आहे संभाजीराजे, मला वाटतं सगळे बघत असतील. तर हल्लीच्या युगामध्ये अशा मालिका बघायला जरा सगळेजण कंटाळा करतात. मालिका कुठल्या आवडतात तर आता बऱ्याचशा फॅमिली ड्रामा चालू येतात तर सध्या टीव्हीवर. माझी मला त्या मालिकांची नावं पण नीट सांगता येणार नाही. लागिर झालोजी, बरेच काय असे आहेत, माझा नवरा तुझी बायको, असे काहीतरी विषय आहेत. तर अशा विषयांमध्ये आपण दिवसभर टीव्हीच्या समोर बसतो. खूप दुर्दैव आहे, ज्या भारताला एक जाज्वल्य इतिहास आहे, ज्या महाराष्ट्राला एक जाज्वल्य इतिहास आहे, ज्या जाज्वल्य इतिहासामध्ये अशी अनेक नररत्न होऊन गेली आणि ही नररत्न इतिहासामध्ये होऊन गेली, इतिहास घडवून गेली, त्या इतिहास घडवणाऱ्या नररत्नांकडे आपल्याला बघायला वेळ नाही. आम्हाला ऐकायला काय आवडतं तर पॉप सॉंग आवडतात, आम्हाला मेलोड्रामा आवडतात, आम्हाला अनेक अशा वेगळ्या घटना की ज्याच्यावर आम्ही अंग वाकडे तिकडे करून डीजेवर कसेही डान्स करतो, शिवजयंतीला आम्ही कसेही डान्स करतो. हे पाहिलं की खूप दुःख होतं, वाईट वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजांसारख्या व्यक्ती होऊन गेल्या, त्या महाराष्ट्रामध्ये आज हे दर्शन किंवा त्या भारतामध्ये आज आपल्याला हे दर्शन होत.
2: मैं हूं मनु और मैं ये कहानी सुन रही थी आप सभी के साथ पुराने स्तंभ जी से. तो कैसी लगी आपको ये कहानी? और हमारे एक्सपर्ट जी ने भी तो कितनी सारी बातें बताई है ना. वैसे दोस्तों, मैं ये सोच रही थी कि संभाजी महाराज की दृढ़ता, उनका धैर्य, उनका हर एक निर्णय, जैसे उनकी वैल्यूज, उनके एथिक्स का एक क्लियर रिप्रेजेंटेशन होता था, है ना. कहते हैं ना कि कैरेक्टर हमेशा रिफ्लेक्ट होता है, उसी प्रकार से उनकी जो दृढ़ता थी वो हर युद्ध में, हर परिस्थिति में रिफ्लेक्ट होती थी. वैसे आज कहीं ना कहीं हमारे साथ ऐसा होता है कि हमें लगता है कि दुनिया में वैल्यूज की कद्र तो है नहीं, तो टिट फॉर टैट करते हैं, लोगों की तरह हम भी ऐसे ही बिहेव करते हैं और अपनी क्वालिटीज को जल्दी छोड़ देते हैं। तो ऐसे में न हम अपनी क्वालिटीज के रहते हैं न दूसरों की क्वालिटीज के रहते हैं। तो क्यों ना हम भी संभाजी महाराज से आज एक बात सीखें कि जो हमारी क्वालिटी है उसमें हमें दृढ़ रहना है। भले और लोग अपनी क्वालिटीज या अपनी कमियों में दृढ़ रहें, लेकिन हमें अपनी क्वालिटी को एकदम मजबूती से पकड़ के रखना है, चाहे कुछ हो जाए। फिर शायद हम भी कुछ ऐसा कार्य कर पाएंगे कि हमारा भी नाम स्वर्णिम अक्षरों में लिखा जाए, या ऐसा कोई कार्य करें कि हमें हमेशा जमाना याद रखे। तो याद रखिएगा आप भी पुराने स्तंभ जी को। फिलहाल हमारे चलने का वक्त हो चला है। मैं लूंगी आप सभी से विदाई। सुनते रहिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।